श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 54 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रत्नागिरी. आजचा सुविचार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदानं करणं हाच परमार्थ. ते परमात्म्यानं दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदात राहणं हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही, आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसानं उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. श्रोतेहो, तारखेनुसार आज शिवराज्याभिषेक दिन. आजच्या या दिवसाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो.

आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

श्री शंकराचार्यकृत श्री लक्ष्मी नरसिंह स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. हे स्तोत्र गायलं होतं PB श्रीनिवास यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया कुमार गंधर्व आणि सहकलाकार यांनी गायलेली बाळ कोल्हटकर रचित ही भूपाळी, संगीतकार वसंत देसाई.

कुमार गंधर्व आणि सहकलाकार यांनी गायलेली बाळ कोल्हटकर रचित भूपाळी आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया अजित कुमार कडकडे आणि सहकलाकार यांनी गायलेली डॉक्टर दिलीप पंडित यांची ही रचना, संगीतकार नंदू होनप.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे आणि सहकलाकार यांनी गायलेली संत निळोबा राय यांची ही अभंगरचना. संगीतकार पंडित अवधूत बाम.

स्वप्नील गोरे आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली राम मोरे यांची ही गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया नंदिनी शरण आणि सहकलाकार यांनी गायलेली हरिओम शरण यांची ही हिंदी भजन रचना. संगीतकार हरिओम शरण.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली प्रेम धवन यांची ही देशभक्तीपर गीत रचना, संगीतकार कानू घोष।

0: समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण भेंडी लागवडीविषयीची माहिती ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, भेंडी या पिकाची वाढ हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे होते. परंतु जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असणं आणि पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामात भेंडीची लागवड जून जुलैमध्ये करावी. योग्य जातीची निवड करताना केवडा या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता, अधिक उत्पादन देण्याची क्षमता आणि फळांचा गर्द हिरवा रंग या गोष्टींचा अवश्य विचार करावा. भेंडीच्या परभणी क्रांती या जातीची फळं हिरवी आणि लांब असतात. फळांची लांबी 8-10 सेंटीमीटरपर्यंत असते. या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. ही जात खरीप हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. अर्का अनामिका या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसंच पुसा सावनी आणि इतर प्रचलित जातींपेक्षा अधिक उत्पन्न मिळतं. या जातीची झाडं उंच वाढतात, फळं लांब असतात, फळांवर 5-6 शिरा असतात. फळं रंगाने गर्द हिरवी आणि काटेविरहित असतात. विशेष म्हणजे फळांचा देठ लांब असल्यामुळे फळं काढणीस सोपी जातात. या जातीपासून 110-120 दिवसात हेक्टरी 90-120 क्विंटल उत्पन्न मिळतं. पुसा सावनी या जातीची फळं लांब, कोवळी आणि हिरवी असतात. बी पेरल्यापासून 2 महिन्यात फळं काढणीसाठी तयार होतात. अर्का अभय या जातीचे बहुतेक गुणधर्म अर्का अनामिका प्रमाणेच आहेत. या जातीमध्ये फांद्या येण्याची प्रवृत्ती असून 2 बहार येतात आणि यापासून हेक्टरी 70-90 क्विंटल उत्पादन मिळतं. भेंडीच्या लागवडीसाठी जमीन खोलवर नांगरून घ्यावी. उभी आणि आडवी अशी 2 नांगरट केल्यावर हेक्टरी 20-25 टन कुजलेलं शेणखत टाकावं. ते कुळवाच्या सहाय्याने चांगलं मातीत मिसळून घ्यावं. भेंडीची वाढ खरीपात जास्त असल्यामुळे 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. रब्बी आणि उन्हाळी हंगामात

0: 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात. सरीच्या बगलेत एका बाजूने रासायनिक खत टाकण्यासाठी कुदळीने किंवा खुरप्याच्या सहाय्याने रेषा काढाव्यात. याचवेळी फोरेट किंवा थिमेट 10 किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळून घ्यावं. भेंडीचं बियाणं रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसिल किंवा जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणातून 24 तास भिजत ठेवावं. त्यानंतर बियाणं पाण्यातून किंवा द्रावणातून काढून गोणपाटावर सावलीत कोरडं करावं. खरीप हंगामात बियांची पेरणी सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. अशा प्रकारे 1 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी 10 ते 18 किलो बियाणं लागतं. कोकणात खरीप हंगामात भेंडीची लागवड 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं होतं. भेंडीला शेणखताव्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं. पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश यांची मात्रा आणि नत्राची 1/3 मात्रा एकत्र करून द्यावी. उरलेले 2/3 नत्र समप्रमाणात पेरणीनंतर 30 ते 60 दिवसांनी द्यावं. भेंडीचं बी रुजत घातल्यावर 2 ते 3 आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावं. यावेळी खुरपणी करून तण काढावं. खुरपणीनंतर झाडांना मातीची भर दिली तर झाडांच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम होतो. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे या भेंडीची सध्याच्या या खरीप हंगामात लागवड करावी. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, याचं पुनःप्रसारण 2:02 यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया

0: चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवून न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पुकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतं.

0: सुंदरच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाईम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर म्हणजे 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचं भाषण, संपादन सुहास नंदुरे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9 वाजता लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गौपालन काळाची गरज याविषयी डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष गोसावी यांचं गिटारवादन, राग गुजरी तोडी. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात प्लॅस्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर म्हणजे 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. यामध्ये लोककला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती याविषयी माहिती देणारा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये साहित्य ते सिनेमा या मालेत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा आपण ऐकाल. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: वाजता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवाणी या कार्यक्रमात युवा मार्गदर्शन या सदरात 12वीनंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत प्राध्यापक निलेश सदार यांचं मार्गदर्शन हा कार्यक्रम, तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 6:10 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी डॉक्टर राहुल सदावर्ते यांची रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. आणि 10:10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये ऋषिकेश घांगुर्डे यांचं गायन. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर सिद्धर ठाकूर. टाटा समूहामध्ये जसा वेळ बदलत होता, म्हणजे साधारण 88-89 काळामध्ये आय टीचं युग सुरू झालं आणि त्यानंतर उच्च तंत्रज्ञान यावं, त्याचं कम्प्युटरायझेशन व्हावं, या गोष्टींसाठी पावलं उचलली गेली. व्यवसाय वृद्धीची जी योजना होती ती बनवल्यानंतर रतन टाटाने आपल्या समूहासाठी सर्वांना उद्देशून एक महत्त्वपूर्ण निवेदन तयार केलं आणि त्याच्यात ते म्हटले की उच्च तंत्रज्ञान क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये जिथे जास्त धोका आहे अशा क्षेत्रांमध्ये आपण विस्तार करायला हवा, अशा क्षेत्रांमध्ये आपण संधी शोधायला हवी. किंबहुना अशी जोखीम पत्करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपण हे करणं हे जास्त या काळामध्ये उचित ठरतं, किंबहुना आपलं ते कर्तव्य आहे. या त्यांच्या विधानाबद्दल आणि योजनेबद्दल संचालक मंडळामध्ये सखोल चर्चा झाली. काही लोकांनी त्याबद्दल स्तुती केली, JRDनी स्वतः चांगले शब्द काढले, तरीही काही लोकांनी

0: रतन टाटांना ह्याच्यात पाठिंबा दिला नाही. त्यामुळे जेआरडीने जेव्हा रतन टाटांना या बैठकीमध्ये उत्तेजन दिलं तेव्हा ते त्यांना फारसा मान देत नाहीत असं लोकांना वाटू लागलं. परंतु त्यांनी रतन टाटांना काही अडवलं नाही, त्यामुळे रतन टाटा आपलं कार्य मोठ्या ठामपणानं पुढे नेऊ शकले. आणि त्या योजनेतही त्यांनी असं ठरवलेलं होतं की आपण केवळ हाय टेक्नॉलॉजी इंडस्ट्री जी आहे किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इंडस्ट्री आहे त्याच्यावरतीच नुसतं लक्ष केंद्रित करायचं नाही, तर त्याच्या जोडीला विशिष्ट उत्पादनं, विशिष्ट बाजार आणि विशिष्ट क्षेत्र, त्याचबरोबर ती विशिष्ट व्यवस्थेवरती, सक्षम व्यवस्थेवरती लक्ष केंद्रित करायचं आणि वेगवेगळ्या उद्योगांचं एकमेकांमध्ये विलिनीकरण करायचं किंवा ते उद्योग आपल्या ताब्यात घ्यायचे. त्यानुसार मग रतन टाटांनी टाटा इंडस्ट्रीजच्या छत्राखाली जवळजवळ 7 ते 8 उद्योग उघडले. परंतु टाटा समूहातल्या काही कंपन्यांमधूनच रतन टाटांच्या व्यवसायवाढींच्या योजनांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. त्या कंपन्यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जे होते ते जेआरडींच्या उदार आधिपत्याखाली, अर्थात जेआरडी एका ठराविक विशिष्ट काळाचं प्रतिनिधित्व करत होते, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची पद्धत वेगळी होती, त्यांचं वागणं उदार होतं आणि आपापल्या कंपन्या स्वतंत्र राज्यासारखे त्यांच्या आधिपत्याखालचे लोक चालवू लागले होते. परंतु त्यांनी रतन टाटांची ही जी इनिशिएटिव्ह होते, ह्या ज्या योजना होत्या, त्याच्याकडे उघडउघड कानाडोळा केला. त्यानंतर नवीन ज्या योजना आल्या त्याच्याबद्दल कोरडी सहानुभूती दाखवली पण पुढाकार घेतला नाही किंवा आपल्या कंपन्यांमध्ये काही सुधारणा, काही बदल घडवून आणायचे अशा गोष्टी केल्या नाहीत. तर त्यामुळे काही कंपन्यांमध्ये ह्या गोष्टींचा फायदाच होऊ शकला नाही. हे जेव्हा रतन टाटांच्या लक्षात आलं तेव्हा रतन टाटांनी त्याच्या त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. म्हणजे सक्षम केंद्रीय व्यवस्था असेल तर सगळ्या कंपन्या ज्या स्वतंत्रपणे वागायला लागल्या होत्या त्यांना एका छत्राखाली, एका व्यवस्थेखाली आणणं आणि समान उद्दिष्टांनी सर्वांनी काम करायचं, परंतु त्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला एक सुनिश्चित स्वातंत्र्य असेल अशी त्यांची कल्पना होती.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 ला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
4: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही, त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो, त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचं आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा, ठीक आहे.
3: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
4: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
3: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील

0: असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यास

अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर

0: असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोत्यो, आज सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचं भाषण. संपादन सुहास नंदुरे यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. अवश्य ऐका आज सकाळी 8:40 हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
2: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही. त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो, त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
1: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
2: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
1: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
3: श्रोते हो, आज 6 जून, आज शिवराज्याभिषेक दिन. रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावरती 6 जून 1674 या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती असं बिरुद धारण करून साम्राज्याचे ते अधिपती झाले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी 32 मण सोन्याचं सिंहासन बनवून घेतलं. एक मोठा भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला आणि त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक

सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केलं. रायरीचं नाव रायगड असं बदललं. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तसंच 6 जून 1909 या दिवशी अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म झाला. गीतकार कवी आणि पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा जन्म 6 जून 1919. आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचं निधन 6 जून 1957 या दिवशी झालं. मराठी कवयित्री शांता शेळके यांचं निधन 6 जून 2002 या दिवशी झालं. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं.

0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनलीय. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये. त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं. आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत, अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत, आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो, तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत, आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून, तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली, तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे. धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी, धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था, म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो, निश्चितच. मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
1: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो, किंवा झोप न लागणं, किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करतायत, परीक्षा देतायत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी, किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा, तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो, पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच

0: त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडंसं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या

छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. सकाळचे 7:40 आणि 57 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. या मागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
7: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
6: बरोबर.
7: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळतंय, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजचे आवडतील, काही गोष्टी कुकाचे आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
6: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 03, 91 56 77 03, 9

0: 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा. पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना.
1: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
0: बरं,
1: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माय स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांचे शोरूमचे साईज छोटे आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअरला आला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
2: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही, त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं, आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो, त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा, ठीक आहे.
1: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात, तसं ते
2: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
1: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश पाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतकार शांक नील.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा

रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात 3र्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचा

0: आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: मित्रांनो नमस्कार. थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले तथा दादासाहेब यांचे 2 शताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग 9. ज्योतिरावांची ओळख सर्वदूर पसरत होती. विशेषतः स्त्री शिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा पाठीराखा म्हणून ज्योतिरावांची ओळख झाली होती. ब्रिटिश दरबारातील अनेक मान्यवर, विशेषतः पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर थॉमस आर्कसिन पेरी, आयुक्त रिव्ज, हैदराबादचे कर्नल मेडोज टेलर आदी मंडळी ज्योतिरावांची विशेष चाहती वर्गवत होती. समाजामध्ये ब्राह्मण वर्गातील लोकही आता चाहते म्हणून येत होते. याचबरोबर सनातनचा तोरा काही कमी होताना दिसत नव्हता. त्याचबरोबर समाजातील सर्व थरातून ज्योतिरावास पाठबळ देणारा चाहता वर्गही वाढत होताच. पुणे परिसरात ज्योतिरावांच्या शिक्षण संवर्धनाचा लढा जरी सुरू होता, तरी उर्वरित देशात शिक्षणाची स्थिती फारच बिकट होती. तिकडे बंगाल प्रांतात महाराज्यपालांच्या सूचनेनुसार 5 शाळा सुरू करण्याचा आदेश होता, तरी थोड्याच काळात त्या शाळांना कुलपही लागल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर ज्योतिराव शिक्षण कार्यासाठी जेथून जेथून सहाय्य मिळणे शक्य आहे तेथून मिळवण्यासाठी जीवाचं रान करत होते. तिकडे मुंबईत नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमार्फत समाजकार्यास मोठी मदत करण्यास सुरुवात केली होती. इकडे मेजर कँडी यांनी ज्योतिबांच्या संस्थेला सरकारने अनुदान द्यावे अशी शिफारस केली. यामुळे सरकारने दक्षिणा पारितोषिक समितीकडून दरमहा 75 रुपये अनुदान संमत करून घेतले. पुन्हा या अनुदानावर ज्योतिरावांच्या हितशत्रूंकडून संताप व्यक्त होऊ लागला. ज्ञानोदय या वार्तापत्रात बातमी आलीच. ब्राह्मणांसाठी ठेवलेला पैसा मुलींच्या शिक्षणाकरता खर्च करावा ही दुःखकारक परिस्थिती निर्माण व्हावी याविषयी काही सनातनी व्यक्तींनी हिंदूंना दुःख झाले आहे. आता ज्योतिरावांच्या शाळांमधून तरुण महिला महामांग मुलींच्या शाळेत जाऊ लागल्या, परंतु मुलांसमवेत बसणे त्या महिलांनी नाकारले. त्यावर वेताळपेठेत 2 शाळा ज्योतिरावांनी नव्याने सुरू केल्या. या शाळांमध्ये ज्योतिराव स्वतःच शिकवत, पदरमोड करून शिक्षण खर्च भागवत. यात शाळातील मुलींच्या मागणीवरून ज्योतिरावांनी स्वतंत्र वाचनालयाची स्थापना केली. या वाचनालयाच्या पूर्ततेसाठी ज्योतिरावांची अखंड उद्यमशीलता, सतर्कता, चिकाटी यामुळे आता शाळांची प्रतिष्ठा वाढत होती. या उलट पुण्यातील सरकारी मराठी शाळा तुलनेने तेवढ्या कौतुकास पात्र होत नव्हत्या. याबाबत पुणे ऑब्झर्वर या वार्तापत्रातील बातमी जास्त बोलकी आहे. संपादक म्हणतात, ज्योतिबांच्या शाळेतील पटसंख्या सरकारी शाळेतील पटसंख्येपेक्षा 10 पटीने मोठी आहे. संपादक पुढे असेही म्हणतात, हा जो आश्चर्यकारक परिणाम झाला आहे त्याला कारण असे की मुलींना शिकवण्यासाठी जी व्यवस्था झाली आहे ती मुलांच्या शाळेतील व्यवस्थेपेक्षा अनेक पटीनं श्रेष्ठ दर्जाची आहे. जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर सरकारी शाळांतील मुलांपेक्षा ज्योतिबांच्या शाळांमधील मुली वरच ठरतील व खरोखरीच येत्या परीक्षेमध्ये आपण मोठा विजय मिळवू असे मुलींना वाटत आहे. जर सरकारी शिक्षा मंडळींनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली नाही तर स्त्रियांनी पुरुषांवर मात केली हे पाहून अम्मा

महापुरुषांना लाजेने माना खाली खडाव्या लागतील, त्यामुळे आमच्या कल्पनांना मोठा धक्का बसेल आणि मुलींच्या शाळा एकाएकी बंद होण्याला ते एक कारण ठरेल. एकूणच काय तर ज्योतिराव सावित्रीबाई आणि त्यांचे मर्यादित का होईना पण जे सहकारी होते यांची जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर एक वेगळा आयाम निर्माण केला गेला. ज्योतिरावांच्या या एकमेव द्वितीय शिक्षण कार्याची माहिती लंडनमधील कंपनी सरकारला राज्यपालांमार्फत वेळोवेळी कळवली जात होती. आता त्यांचा यथोचित सन्मान होणे आवश्यक होते. खरे तर स्थानिक पातळीवर तत्कालीन जागृत वर्गाकडून ज्योतिरावांचा गौरव सन्मान होणे हे आवश्यक होते. ज्योतिरावांचा सन्मान सोडाच त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतःला उच्चभ्रू समजणारा स्थानिक वर्ग यामध्ये धन्यता मानत होता. या पार्श्वभूमीवर पाश्चात्य राज्यकर्ते मात्र ज्योतिरावांच्या शैक्षणिक योगदानाची आदराने दखल घेत होते. दिनांक 12 जून 1852 अंकात पुणे ऑब्झर्वर म्हणतो, आपल्या देशबांधवांच्या उद्धारासाठी ज्योतिबांनी जे महान कार्य चालवले आहे, पुढे वृत्तपत्रात असेही नमूद आहे की स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी जो जे प्रशंसनीय कार्य केले आहे त्याविषयी सरकारकडून त्यांना 200 रुपये किमतीची शाल बक्षीस मिळणार आहे. ज्या कालखंडात सोन्याचा दर 5-5.5 रुपयाच्या जवळपास होता त्या काळात 200 रुपये म्हणजे आपण त्यांच्या बक्षिसाची कल्पना करू शकतो. ज्योतिरावांच्या गौरवार्थ विश्रामबर्ग वाघ वाड्यात 16 नोव्हेंबर 1852 इंग्रज सरकारने देशी सरदार आणि पुणे परिसरातील प्रमुख मान्यवर यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी मेजर कँडी यांनी ज्योतिरावांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. भाषणाच्या शेवटीच त्यांनी सरकारच्या वतीने ज्योतिबांना एक शालजोड अर्पण करण्यात आली. या सोहळ्यामध्ये पुणे महाविद्यालयाचे प्रमुख पंडित मोरेश्वर शास्त्री यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले. ज्योतिरावांचे स्नेही बापूराव मांडे आदी मान्यवरांची मनोगते याप्रसंगी झाली. ज्योतिरावांची अखंड उद्यमशीलता, अलोट प्रेम आणि सततची जागरूकता यामुळे शाळांची प्रतिष्ठा वाढत होती. आता ज्योतिरावांच्या शाळांची प्रतिष्ठा पुण्यातील सरकारी मराठी शाळांपेक्षा नावलौकिकास पोचल्या होत्या. ज्योतिरावांचा सत्कार जरी त्यांच्या कार्याची महती जगाला गौरवाने सांगत होता तरीही हा सत्कार ज्योतिरावांच्या शत्रुवर्गाला आणखी अस्वस्थ करून गेला. विशेषतः जुन्या पिढीतील काही कर्मठ ब्राह्मणांनी ज्योतिबासारख्या शूद्राला सरकारने शालजोड अर्पण केल्याबद्दल तीव्र नापसंती दर्शवली. त्यांच्या मते सरकारने त्यांना महावस्त्र देऊन पंडिताच्या पंगतीला बसवले आहे. ज्योतिरावांचा सत्कार तत्कालीन कर्मठांच्या जिवारी लागला. ज्योतिरावास मुळी या सन्मानाचे असे प्रतीक मिळावयास नको होते यासारख्या शब्दांमधून कर्मठांच्या प्रतिक्रिया येत होत्या. याचवेळी बॉम्बे गार्डियनसारखे वृत्तपत्र लिहित होते, तो मजकूर असा, ज्या उत्साही तरुणाविषयी आम्ही लिहित आहोत त्याच्याशी आमचा चांगला परिचय आहे. ज्योतिबांसारखे पुण्यातील सर्व तरुण जर असते तर मोठी आनंदाची गोष्ट झाली असती. ज्या अविचारी श्रद्धेने येथील तरुणांना झपाटले आहेत ती पाहून ज्योतिबाप्रमाणे आमचाही थरकाप होतो. कदाचित लवकर ज्योतिबासंबंधी पुन्हा लिहिण्याची आम्हा संधी मिळणार आहे. एकूणच काय ज्योतिरावांचा स्त्री शिक्षणाचा वारू भरधाव धावत होता. कर्मठ सनातनी वर्ग मात्र संस्कृत भाषा हीच ज्ञानभाषा आणि विद्वत्ता पांडित्य व तत्सम बाबी ह्या संस्कृत अभ्यासाशी संलग्न आहेत आणि या कारणास्तव त्यांचा जळफळाट सुरू होता. इंग्रज सरकारच्या वतीने ज्योतिबांचा झालेला सत्कार हा काही केवळ ज्योतिरावांचा वा फुले दाम्पत्याचा वा त्यांच्या सहकाऱ्यांचा नव्हता, तर तो सत्कार स्त्री शिक्षणाची मशाल खांद्यावर घेऊन परंपराप्रिय जनमताच्या प्रचंड विरोधी वादळात उजळत ठेवण्याच्या प्रयत्नांचा होता. भारताच्या इतिहासातील विशेषतः इंग्रजी राजवट भारतीयांच्यापैकी ज्या ठळक नोंदी इंग्रजांनी घेतल्या त्यामध्ये ज्योतिरावांचे नाव अग्रस्थानी होते. ज्या कालखंडात संपूर्ण भारतवर्ष अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड व्यसनाधींच्या अंधकारात आसपडत होते त्या काळात ज्योतिरावांचे प्रवाहविरुद्ध पोहण्याचे धाडस हे आजही अचंबित करणारे आहे. इंग्रजी राजवटीने जेव्हा ज्योतिरावांचा सत्कार केला तेव्हा म्हणजे 1852 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ 10 वर्षाचे होते. प्रतिगाम्यांचे शंकराचार्य म्हणून पुढे गणले गेलेले विष्णूशास्त्री चिपळूणकर हे केवळ 2 वर्षाचे होते, तर पुढे समाजसुधारक म्हणून नावारूपास आलेले गोपाळ गणेश आगरकर, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते धोंडोकेशव कर्वे, स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी मान्यवर जन्मासही आले नव्हते. यावरून ज्योतिरावांच्या उत्तुंग कार्याची ओळख होण्यास मदत होते. मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा एक आव्हान आहे.

0: की आम्हाला हा ज्योतिराम पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करता यायला हवा आणि म्हणूनच हा वाचनजागर आपण करतो आहोत. मी पुन्हा एकदा आकाशवाणीचे ऋण व्यक्त करतो. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय हिंद. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: सादरकर्ते होते विवेक वानखडे. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
1: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही. त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो. त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
0: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातल्याच एक घास म्हणतात तसं ते
1: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
0: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, आता ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकलाकार यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा.

गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. तारखेनुसार आज शिवराज्याभिषेक दिन, त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डुप्लिकेट या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता ऐकूया 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
1: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही. त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो. त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
0: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
1: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
0: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया रन या चित्रपटासाठी अलका यांनी उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

ऐकूया कुछ ना कहो या चित्रपटासाठी उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार शंकर अहसान लॉय.

ऐकूया दिल्ली सिक्स या चित्रपटासाठी मोहित चव्हाण आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं हे गीत, संगीतकार ए आर रहमान।

दिल्ली सिक्स या चित्रपटासाठी मोहित चव्हाण आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादर करते विवेक वानखडे.

0: कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित यांना, आणि आज आपण त्यांच्याकडून गोपालन काळाची गरज याविषयी माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: गव्यसिद्ध डॉक्टर अशी तुमची मी ओळख करून दिली, तर श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा की गव्यसिद्ध डॉक्टर म्हणजे या पदवीचं नेमकं काय विश्लेषण सांगाल.
1: गव्यसिद्ध म्हणजे गाय आपल्याला जे पंचगव्य देते, ज्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, दूध, तूप, ताक हे जे पंचगव्य आहेत, तर ह्या पंचगव्यांना सिद्ध करून त्याच्यापासून जी औषधी बनवली जाते, आणि मग लोकांना आपण चिकित्सा करतो. चिकित्सा म्हणजे चेकिंग करणं कुठल्याही आजारावरती. त्यांना ह्या पंचगव्यापासून विविध औषधी निर्मिती करायची आणि ती त्या लोकांना देऊन त्यांना बरं करायचं. तर हे जे काम करतात ह्या फॅकल्टीला म्हटलं जातं गव्यसिद्ध डॉक्टर. ही लोकांना आणि प्राण्यांना ट्रीट करणारी आणि हील करणारी फॅकल्टी आहे, आणि ह्या फॅकल्टीच्या माध्यमातून जे वैद्य काम त्याला गव्यसिद्ध डॉक्टर असं म्हटलं जातं.
0: हे शिक्षण नेमकं तुम्ही कुठे घेतलं?
1: हे शिक्षण मी तमिळनाडूची जी पंचगव्य गुरुकुलम आहे त्याच्या मार्फत मी हे शिक्षण घेतलं, आणि ऑल ओव्हर इंडिया हे शिक्षण मिळतं. आणि आजही अनेक गौपालक असतील ज्यांना ह्या गोष्टीविषयीची तेवढीशी माहिती नसते, तर गुरुकुल पद्धतीने आपण हे शिक्षण घेऊन त्याचं काम आपल्या गुरांना आपल्या गायींना सांभाळत सांभाळत आपण तेही काम आपण नक्की करू शकतो.
0: हरचिरीमध्ये तुम्ही गोपालन प्रकल्प सुरू केलेला आहे, तर सुरुवातीला सांगा की हा प्रकल्प नेमका कसा आहे.
1: प्रकल्पाची सुरुवात म्हणजे लहानपणापासून फक्त आपल्याला शिकवलं जातं की गायी ह्या शेतीची गरज असतात, म्हणूनच आम्ही तेवढं फक्त केलं होतं की आपल्याला सेंद्रिय शेती करायची, आणि सेंद्रिय शेती करायची तर शेण आणि गोमूत्राची गरज लागते, मग आपल्याला आपल्या बरोबर गायी असल्या पाहिजे. ह्या बेसिक तुटपुंजा नॉलेज मधून आम्ही ते सगळी सुरुवात केली होती. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की गायींनीच आम्हाला शिकवलं की काय काय होऊ शकतं ह्या जगामध्ये, आणि त्या नॉलेजला एका डीप लेवलला आता आम्हाला त्या घेऊन जायला लागल्यात. जसं जसं आम्ही त्यांच्या बरोबर राहायला लागलो, जसं जसं आम्ही अभ्यास करत गेलो, तर त्याची नवीन नवीन नवीन नवीन लेयर्स आमच्यासाठी ते ओपन होत गेले, आणि आज हा प्रकल्प देशी गाय या नावाने चालतो आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या प्रकल्पाला पुढे पण खूप मोठ्या प्रमाणावरती याला चान्स आहे. पूर्ण जगभरामध्ये ही गोष्ट घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी म्हणून आता आम्ही काम करतोय, आणि देशी गाय हर घर गाय या नावाने आम्ही आता ते काम करतोय. तर ह्या माध्यमातून गायीची प्रत्येक व्यक्तीला कशी गरज असते आणि प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण तिचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करू शकतो, वापर म्हणण्यापेक्षा आज असं झालं की लोकांना वाटतं की गाय म्हणजे काहीतरी जबाबदारी, किंवा गाय म्हणजे दान द्यायचं असतं, किंवा गाय म्हणजे गरीब गाय असे शब्द आपण वापरतो. पण आपण तसं म्हणून ऍक्च्युली तिचा अपमान करतो. गाय ही महालक्ष्मी स्वरूप असते. आपण गायीला कधीच सांभाळत नाही, गाय आपल्याला सांभाळत असते. गाय ही मनुष्याला समृद्ध करण्यासाठी आली आहे. जर आपण तिला प्रॉपरली अंडरस्टँड केलं, तर आत्ताचं जे धकाधकीचं आणि भयंकर विचित्र पद्धतीने चाललेलं आयुष्य ना, ते 100% संतुलित होऊ शकतं. आणि आम्हाला जेव्हा आम्ही गव्यसिद्धाचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला हीच गोष्ट कळते की गायीचा जन्म हाच अवतारित जीव म्हणून झालेला आहे. मनुष्य जातीला आणि पूर्ण ब्रह्मांडाला संतुलित करण्यासाठी तिचा जन्म झालेला आहे. मग आपल्या तर रोजच्या समस्या फार छोट्या आहेत, तर ह्या प्रत्येक समस्येचं उत्तर गायीकडे आपल्याला मिळू शकतं.
0: या तुमच्या प्रकल्पामध्ये आज किती गायी आहेत?
1: आता सध्या 27 गायी आहेत आपल्याकडे.
0: आणि त्या देशी आहेत की?
1: हा, आता इथे महत्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. गाय ही देशी गाय आज आपल्याला बोलायला लागतंय देशी गाय, पण देशी गाय जी असते तीच गाय आहे. बाकीचे सगळे प्राणी हे प्राणी आहेत. जसं की मनुष्य हा पण प्राणी आहे. जसं आपण म्हशीला म्हैस गाय म्हणतो का? नाही म्हणत. किंवा कुठल्याही दूध देणाऱ्या प्राण्याला जर आपण गाय म्हणतो का? नाही म्हणत. त्या त्या प्राण्याला आपण त्या नावाने ओळखतो. पण जर्सीला, HF मात्र आपण जर्सी गाय म्हणतो. इथेच मूळ मॅन्युप्युलेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बाकीचे सर्व प्राणी हे पशु आहेत, आणि गाय म्हणजे जिला वशिंड आहे, म्हणजे पाठीमागे जो खांदा असतो, आणि त्या वशिंडामधून शेपटीपर्यंत सूर्यकेतू नाडी जाते. तो तिचा सगळ्यात ऍडव्हान्स्ड फीचर आहे. आणि हा फीचर असलेला जो जीव आहे दॅट इज गाय. आणि आपण जे काय पंचगव्य किंवा जे काय बोलणार आहोत इथून पुढे, ते सर्व काही ज्या देशी गायीला वशिंड आहे, जी उन्हामध्ये चालत फिरते आणि उन्हाची ऊर्जा ती त्याच्या माध्यमातून घेऊ शकते आणि आपल्या गव्यामार्फत ती पास ऑन करू शकते, ह्याच जीवाबद्दल आपण आता बोलणार आहोत. बाकीचे सगळे जर्सी किंवा HF किंवा म्हैस किंवा बाकी सगळे प्राणी हे फक्त प्राणी आहे, आणि वशिंड असलेला जो प्राणी आहे तो म्हणजे गाय आहे.
0: अच्छा, त्याच फक्त तुमच्याकडे आहे?
1: हो हो, देशी गाय म्हणजे त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो. भारतामध्ये जवळपास म्हणजे 125 प्रकारच्या प्रजाती होत्या देशी गायीमध्ये, व्हरायटी. प्रत्येक भौगोलिक वातावरणानुसार वेगळी प्रजात तिथे डेव्हलप झालेली आहे, आणि त्या त्या भौगोलिक वातावरणाला ती संतुलित ठेवण्याचं काम करते. जर मी गुजरातमधून गाय इकडे आणली आणि मी फक्त दूध काढायला गेले, तर तिची जी पुढची म्हणजे वंशावळी येणार आहे ना, ती त्या इथल्या म्हणजे कोकणातल्या भौगोलिक वातावरणानुसारच स्वतःला चेंज करणार आहे. सो इकडची गाय इथल्यासाठी असते, तिकडची गाय तिथल्यासाठी असते, तिथली तिथली जी लोकल ब्रीड आहे ती आपली आपली देशी गाय.

0: आहे. तर आमच्याकडे इथली लोकल ब्रीड म्हणजे कोकण गिड्डा गाय ही आहे.
1: एवढ्या 27 गायींचं संगोपन करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, तर त्यांचं एकूणच व्यवस्थापन कसं करता, म्हणजे चारा व्यवस्थापन असेल, पाण्याची समस्या असेल, कशा पद्धतीत हे सुरू करत गेलायत?
0: आता आम्ही जेव्हा सुरुवातीला शेती केली तर शेती करताना मला ट्रॅक्टर लागणार आहे, तर ट्रॅक्टरसाठी जागा लागणार ही गोष्ट किती कॉमन आहे ना, तेवढंच शेती करायची तर गायीसाठी मला जागा लागणार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर 1 एकर शेती असेल तर कमीत कमी 1 गुंठा तरी त्यातली गायीसाठी राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर गाय ती असेल तर तो 1 गुंठा तुमची संपूर्ण 1 एकराला समृद्ध करत असतो. त्यामुळे हा प्रश्नच नाहीये. आपल्या घरामध्ये आपल्याला राहण्यासाठी 1 बेड असतो ना, आणि तो नसेल तर त्या घराला काही अर्थच नाहीये. तसंच आहे ते की शेती जर तुम्ही करत असाल तर त्या गायीला राहायला जागा नसेल तर ती गोष्ट शक्यच नाहीये. त्यामुळे तेवढी जागा तुम्ही तुमच्या शेतामध्ये राखून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. तर त्या प्रकारे आमच्याकडे शेतामध्ये जागा आहे, तेवढी जागा आम्ही गायींसाठी राखीव केली. आता त्या जागेमध्ये आज 27 आहे, तर सुरुवातीला आमच्याकडे 2च होती, मग 2 ची 4 झाली. हळूहळू लोकांना कळायला लागलं की अरे हे गायी सांभाळतात, मग आमच्या 2 घ्याल का. सुरुवातीला आम्हाला त्यांनी फुकट दिली आणि आम्हाला खूप मजा आली की वा वा आपल्याला फुकट गायी मिळतात. पण तुम्हाला सांगते की आम्हाला हे कळायला लागलं की फुकट गाय जेव्हा दिली जाते तेव्हा तिची जबाबदारी फक्त दुसऱ्याला देण्याचं हे असतं. मग एका लेवलला असं झालं की आमचा जेवढा वाडा होता तेवढा पूर्ण भरला. नुसताच वाडा भरत नाही तर त्याच्याबरोबर वर्षभराचा चारा ह्याचं एक नियोजन असतं ना, तर ते नियोजन सगळं कोलमडलं. पहिल्याच 1-2 वर्षामध्ये ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या, आम्हाला बरेच फटके पडले त्या दरम्यान. हा जो भेडसावणारा प्रश्न होता की सुरुवातीला आम्हाला मजा वाटली की लोक गायी देत आहेत, पण त्याच्यानंतर ते असं का देत आहेत. मग काही काही वेळा आम्ही सुरुवातीला नाही गाय गोमाता असते ती आपल्याला अशी मदत करते वगैरे वगैरे वगैरे आम्ही त्यांना सांगून काउन्सिलिंग करायला लागलो, पण त्याचा काही विशेष उपयोग होत नव्हता. ते एकतर आम्हाला नाहीतर कुठेतरी त्यांना पाठवणारच होते. म्हणजे आपल्याकडे बघण्यासाठी तरी गावठी गाय आहे, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा गावठी गाय शिल्लक राहिलेली नाहीये. तर मग आम्हाला कळायला लागलं की ह्याच्यावरती काहीतरी वेगळं उत्तर आहे. मग आम्ही त्या प्रश्नाच्या थोडस डीप मध्ये जायला लागलो की का बरं लोक सांभाळत नाही गाय, गाय तर आपल्याला एवढं काही देते. मग जसं जसं डीप जायला लागलो तसं तसं आमचा गायींचा अभ्यास वाढायला लागला. आणि खरंच बऱ्याच ठिकाणी जेन्युइन प्रश्न असतात की त्यांना सांभाळायला कोणी नसतं, किंवा घरातले आई वडील त्या गायींना सांभाळतात पण ते आता म्हातारे झालेत आणि त्यांची मुलं इथे राहत नाही, ती शहरात राहतात, पण त्या गायींना सांभाळणार कोण. किंवा तिसरी गोष्ट, त्या गायीच्या मागे फिरायला एक पूर्ण माणूस पाहिजे. ती गाय दुसऱ्याच्या शेतात जाऊन काहीतरी खातीये, मग ते तसं चालत नाही, मग भानगडी होतात. मग अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्यांना सांभाळायला एक माणूस लागतो. मग एक माणूस भाकड गुरांवर का द्यायचा, त्या गायीकडून आम्हाला काय मिळतंय, हे सगळे प्रश्न यायला लागले. मग तिथे आमचा डीप अभ्यास सुरू झाला. आणि मी सांगेनच तुम्हाला की त्या अभ्यासाचा आम्हाला पुढे जाऊन कसा वापर झाला, पण एवढं मात्र नक्की आहे की तेव्हापासून आम्हाला एवढं कळायला लागलं की आपल्या शेतामध्ये, जसं की घरामध्ये आपण जसा एक बेड आपल्यासाठी राखून ठेवतो, तसंच शेतामध्ये एक छोटीशी जागा गायीच्या चाऱ्यासाठी म्हणून राखून ठेवणं अत्यंत गरजेची असते.
1: किती वर्ष झाली हा तुमचा प्रकल्प सुरू होऊन?
0: 7 वर्षापासून आम्ही हे काम करतोय.
1: जसं आता तुम्ही म्हणालात की एका गायीच्या मागे एक माणूस हा असायला लागतो तिला सांभाळायला, तर आता तुमच्याकडे तर एवढ्या गायी आहेत, तुमच्याकडे मजुरांचा प्रश्न आला का तुम्हाला?
0: हो, मजुरांचा प्रश्न हा येतोच. बऱ्याचशा लोकांकडे एका गायीच्या मागे एक माणूस लागतो, पण त्याच ठिकाणी तुमच्याकडे 5-25 गायी असतील तरी सुद्धा एक माणूस पुरे असतो. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट असते की तुमच्या एरियातली, तुमच्या भौगोलिक क्षेत्रातली लोकल गाय सांभाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही ती दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रातून तुमच्याकडे आणली तर गाय ही खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे. आपण त्याला प्राणी म्हणतो, प्राणी नाही, गाय ही खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे आणि ती त्या त्या भौगोलिक रचनेनुसार स्वतःला ऍडजस्ट करायला लागते. तिचे फीचर्स चेंज होतात. जर तुम्ही गुजरातवरून गीर गाय आणली आणि कोकणात ठेवली तर गुजरातमध्ये जी गाय तुम्हाला 8 लिटर दूध एकावेळी देत होती, कोकणात आल्यावर ती अचानक 2 लिटरवर येईल. तर तुम्हाला प्रश्न पडेल की अरे त्या माणसाने फसवलं का? माणसाने फसवलेलं नाहीये, गाय इथल्या वातावरणानुसार स्वतःला चेंज करते. सो ही खूप महत्वाची गोष्ट असते. गुजरातची जी गाय ती गुजरातच्या फ्लॅट जमिनीवर चालण्यासाठी बनलेली आहे. कोकणामध्ये सगळा उंच सकल भाग आहे, इथे तिला फ्रॅक्चर होतं, मग आपण तिला बाहेर सोडत नाही, तिला बांधून ठेवतो. मग तिला बांधून ठेवलं की तिला ऊन मिळत नाही, मग त्या सूर्यकेतू नाडीचा काही ऍडव्हान्स पिक्चरचा काही उपयोगच होत नाही आपल्याला. अशा पद्धतीने आपण सगळे प्रॉब्लेम सुरू करतो. त्यामुळे फार महत्वाचं आहे, कोकण गिड्डा गाय ही कोकणासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे इथली गावठी गाय ज्याला आपण गावठी गुरं म्हणतो, आणि ती गाय म्हणजे देवानेच आपल्यासाठी बनवलेली आहे, इथल्या वातावरणाला संतुलित करण्यासाठी बनवलेली आहे. त्याच्यानुसार तिच्या शिंगांची, पायाची, पोटाची सगळी रचना बनवलेली आहे. ह्या गायीला कधी फ्रॅक्चर फ्रॅक्चर होणार नाही, ही गाय कधी पडणार नाही, आणि किती जरी पडली धडली तरी ती क्विक उठून 2 मिनिटांमध्ये डोंगरावर चालू शकते. जे गुजरातच्या गायीचं जे 10 लिटर दूध असेल ना, त्याची जी क्वालिटी असेल तीच क्वालिटी कोकण गिड्डाच्या 2 लिटर दुधाची असेल. ते जरी कमी किंवा जास्ती असेल तरी सुद्धा त्याची क्वालिटी मात्र डिफर करते. त्यामुळे किती देते ह्यापेक्षा काय देते हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, गाय आपल्याला प्रत्येक पद्धतीने काही ना काही देत असते. तर पंचगव्य, जसं मी मगाशी बोलली की शेण, गोमूत्र,

0: दूध, तूप, ताक ह्या सगळ्या गोष्टी देते. आर्थिक प्रश्न सुरुवातीला आम्हाला प्रचंड भेडसावले आणि आम्ही पण तेच प्रयत्न केलेले सुरुवातीला की फक्त दुधाच्या गायी घेऊया आणि मग दूध काढूया आणि मग तूप विकूया आणि मग एवढे पैसे मिळतील. कॉमनली मेड मिस्टेक जी असते तीच आम्ही पण केली आणि ते गणित तुमचं कधीच बसणार नाही आणि कुणाचंच बसत नाही आणि मग तुम्ही गायी सोडून देतात. कारण की तुम्हाला असं वाटतं की दूध एका पर्टिक्युलर टायमिंग पुरताच देते ना गाय, काय वर्षभर नाही देत आणि ते तिच्या पिल्लासाठी असतं. मग अगोदरची जी 4-5 वर्ष असतं जेव्हा गाय लहानाची मोठी होते आणि एका टाइम नंतर ती वासरं जन्माला देणं सोडते, मग दूध पण नाही येत, मग त्याच्यानंतरचा जो काही वर्षांचा काळ असतो त्या काळात काय. मग हे जेव्हा कळायला लागलं आणि इथेच भेडसावतं, अशाच गुरांना सोडलं जातं जे तुम्हाला दूध देत नाही, हा प्रश्न इथे चालू होतो.
1: मगाशीच तुम्ही बोलताना म्हणालात की भाकड गुरांची नेमकी जी समस्या असते
0: एक्झॅक्टली
1: किंवा त्यांच्याकडून खरं काय मिळू शकतं हे तुम्ही सांगणार होतात.
0: एक्झॅक्टली. तर गाय आपल्याला अगदी तिच्या जन्मापासून, म्हणजे जेव्हा ती जन्माला येते तेव्हा तिच्या आईचा प्लॅसेंटा पण बाहेर येतो. बरं, प्लॅसेंटा म्हणजे ज्याला जार किंवा वार म्हटलं जातं, तर ती जी वार असते ना ती जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे, जी टाकून दिली जाते, जिच्याविषयी नॉलेज नाहीये, जे पूर्वीच्या लोकांना होतं, म्हणजे जुनी लोक ह्याचा वापर करायची पण आत्ताच्या लोकांना ते इथपर्यंत पोहोचूच नाही दिलेलं आहे. त्यामुळे आणि हे फक्त गायीच्या बाबतीत ना, वशिंड असलेली देशी गाय, जर तुम्ही बाकीच्या प्राण्यांबद्दल बघितलं तर ते तसं लागू पडत नाही. तर देशी गायीची जी वार असते ती शेतीसाठी अत्यंत मोठं औषध बनवू शकते.
1: बरं,
0: आणि ते हजारो रुपयाला विकलं जाऊ शकतं.
1: म्हणजे अशा पद्धतीने औषध असतं,
0: खूप सिंपल आहे. देशी गायीची जी जार आहे ना, ती बाळ जन्माला आल्यानंतर ती वार पडत असते, ती म्हणजे घमेल्यामध्ये जमा करा, त्याला गोमूत्रामध्ये टाकून ठेवा. आता साधारणतः 5 ते 6 किलोची वार असते आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10 लिटर गोमूत्रामध्ये ती वार टाका. 21 दिवसांमध्ये ती वार पूर्णपणे वितळते, त्याचा कुठलाही खराब वास येत नाही, काहीही होत नाही आणि त्याला कुठलीही कीड लागत नाही. आता 21 दिवसानंतर हे औषध तयार झालं. हे जे औषध तयार झालं ते हजारो वर्ष सुद्धा खराब होत नाही. आणि हे औषध तुम्हाला 1 लिटर पाण्याला 1 ml औषध वापरायचंय. हे जे औषध आहे ते तुम्ही फवारणीसाठी वापरू शकतात, तुम्ही झाडांना घालू शकतात आणि अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला, म्हणजे तुमची हजारो रुपयाची खतं वाचतात. 10 लिटर औषध तुम्हाला मिळते, विचार करा तुम्ही. म्हणजे गाय जन्माला येतानाच तुम्हाला कमीत कमी 10-15 हजार रुपये देऊन जाते. त्याच्यानंतर ती पहिल्या दिवसापासून शेण आणि गोमूत्र देते आणि ती तिच्या जाण्याच्या दिवसापर्यंत ते सगळं काही देणार आहे. बरं, वासराचं ते पहिल्या 3 महिन्याचं जे शेण गोमूत्र आहे ना, त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट मोठ्या गायीपेक्षा खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. कारण ते पूर्णपणे तिच्या दुधावर बनलेलं शेण गोमूत्र आहे. आणि इथे गायीचं आणि बैलाचं, म्हणजे ज्याचं वंध्याकरण ज्याचं केलेलं नाहीये त्याचं गोमूत्र जास्त पॉवरफुल असतं. बैल आणि गाय ह्या दोघांचा सेम वापर आहे किंवा दोघंही वेगवेगळ्या लेवलला आपल्याला खूप मोठी मदत करत असतात. म्हणजे हे तुम्हाला ते आयुष्यभर देतात. त्यानंतर जेव्हा गाय शांत होते, म्हणजे ती मरते, तर शांत झाल्यानंतर सुद्धा तिच्या शिंगांमधून आपण काही खतं बनवू शकतो जी हजारो रुपयाला विकली जातात. आज जे म्हणजे बायो फर्टिलायझर जे मिळतात ते 1-1 ग्रॅमच्या ज्या गोळ्या मिळतात आपल्याला, ही गायीच्या शिंगातल्या खतापासून बनू शकते. ह्याचं जर नॉलेज आपल्याला मिळालं तर डेफिनेटली गाय ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला काही ना काही देत असते, फक्त ते आपल्याला माहिती नसतं. ह्याच्यामध्ये आम्हाला अजून एका सुभाषिताने मदत केली. जेव्हा आम्ही खूप आर्थिक अडचणींमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही फसलेलो की हे आम्ही दुधावर फोकस होता म्हणून, तर त्याच्यामध्ये एक सुभाषित आहे आपल्या ह्याच्यामध्ये वैदिक स्क्रिप्चर्स मध्ये, गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी. असं नाही सांगितलं की दुधामध्ये लक्ष्मीचा वास आहे. तर तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला गोमयच मदत करणार आहे, सो गोमयावर फोकस करा. म्हणजे जर शारीरिक काही अडचणी आहे किंवा तुम्हाला बरं व्हायचं आहे तर गोमय मदत नाही करणार तिथे, तुम्हाला तिथे गोमूत्र मदत करणार. गोमूत्रे धन्वंतरी, दूध हा प्रसाद आहे. किंवा आपल्या लोकल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला असं सांगेन, जर गाय सांभाळायची असेल तर तुमचा पगार जो आहे ना तो गोबर गोमूत्र आहे आणि दूध आहे ते बोनस आहे. बोनससाठी आपण नोकरी करत नाही, आपण पगारासाठी करतो. सो बोनस इज मजा, ते जेव्हा मिळतंय ते प्रसादासारखं घ्यायचं असतं.
1: किती छान सांगितलं. आणि मला वाटतं की सगळ्यांच्या मनामध्ये जो एक प्रश्न असतो त्याचं आपसुकच तुम्ही उत्तर दिलेत, की तो प्रश्न असा असतो की आजकाल गावामध्ये सुद्धा आपण बघितलं तर घरोघरी एक म्हातारे आजी आजोबा असतात, मुलं कुठेतरी नोकरीला गेलेली असतात आणि घरात मनुष्यबळ नाही, त्यामुळे गाई गुरं पाळली जात नाहीत. शिवाय आज शेतीसुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जात नाही आणि जी शेती केली जाते ती यांत्रिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे तिथेसुद्धा गुरांचा वापर होत नाही आणि मग अशा वेळी ह्या गुरांना निराधार म्हणून सोडून दिलं जातं.
0: बरोबर.
1: तर त्यांनी अशी गुरं का पाळावीत ह्याचं एक खूप छान आत्ता तुम्ही म्हणजे समर्पक उत्तर दिलेलं आहेत. आता समजा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला किंवा आता आपण बघतो की बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा असे अनेक उद्योग छोटे मोठे केले जातात, तर त्यांना अशा पद्धतीने काम करायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
0: गाई गुरं आज जी आहेत ती वाचवणं किंवा असं काही, तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी का करू, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला काही घरातल्या जबाबदाऱ्या कमी आहेत का, की मी अजून कुठली तरी

0: जबाबदारी घेऊ. तर मी हे सांगेन की गाईकडे पहिल्यांदा जबाबदारी म्हणून बघणं सोडूनच दिलं पाहिजे. आज आपण सगळेजण ज्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलोय ना, त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायला गाय मदत करेल असं म्हटलं पाहिजे की तो एक राजमार्ग आहे, आपल्याला समृद्धीचा राजमार्ग म्हणता येईल तिला. तर गाईचं कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेऊया. जर तुम्ही गोमयावर फोकस केलं, गोमय म्हणजे शेण, आणि गोमूत्रावर जर फोकस केलं तर अनेक गोष्टी करता येऊ शकतात. दूध हा बोनसच पकडूया, ठीक आहे, त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊयाच नको. तर आता भाकड गाय, एकतर ती भाकड नाहीये, भाकड म्हणजे फक्त ती तिचं आता पिल्लू देणं बंद झालंय, पण ती शेण गोमूत्र हे सगळं देते ना. मी तर तुम्हाला असं सांगेन की तुमच्या घरात जर एखादा सोन्याचं अंड देणारी कोंबडी असेल, जोपर्यंत ती अंड देते सोन्याचं तोपर्यंत आपण तिला सांभाळू, आणि जेव्हा ती अंड देणं बंद करेल तर ते कापून चिकन म्हणून खातील ना. अगदी तसंच चालू आहे. हा विषयच थोडक्यात तसा आहे की लोक एकदा दूध देणं बंद झालं की त्यानंतर गायींना सोडून देत आहेत. तसं नाहीये. खरं अंड जे गायीचं सोन्याचं आहे ते म्हणजे गोमय आहे. त्या गोष्टींपासून जर काही गोष्टी बनवल्या तर असंख्य गोष्टी बनवता येतात, असंख्य हजारो प्रोडक्ट्स त्याच्यापासून बनू शकतात. जर कुणाला जर डॉक्टर्स बनायचं असेल तर गव्यसिद्ध डॉक्टर्स बनू शकतात, आणि फार सोप्या पद्धतीने तुम्ही गव्यसिद्ध डॉक्टर्स पण बनू शकतात. जर तुम्ही ह्या गोष्टी पण जर शिकलात तर तुम्ही एक सेल्फ सस्टेनेबल डॉक्टर बनू शकतात, घरामध्ये गायीसोबत राहू शकतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात आणि चांगला पैसा कमवू शकतात. त्या मॅन्युप्युलेटिव्ह वस्तूंमधून जेव्हा लोकांना खरे रिझल्ट पाहिजे असतात तेव्हा ते नॅचरलकडे वळतात. जर आपण नैसर्गिक वस्तू जर चांगल्या क्वालिटीने दिल्या तर आपल्याला डेफिनेटली चांगला पैसा मिळतो. बरं, आता ते तुपाला जर मी नस्य बनवलं, पंचगव्य घृत नस्य म्हणतात, ही एक औषधी आहे जी आपल्या ब्रेनसाठी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला मदत करते. म्हणजे सिम्पल आजार जसं की घोरणं, नाकाचं हाड वाढणं, मायग्रेन, सायनस किंवा अतिविचार करणं किंवा डोकं शांत न होणं, झोप न येणं, अशा अनेक गोष्टींवरती हे एक सिम्पल औषधी आहे जी आयुर्वेदात फार पूर्वापार चालत आलेली आहे. तर ही औषधं जी आम्ही बनवली, हे मी एक उदाहरण देते फक्त. तर ही औषधीचे एक एक थेंब आपण जेव्हा घालतो तर या दुसऱ्या दिवसापासून पेशंटला रिझल्ट मिळायला लागतात. तर ही जी औषधी आहे ही बनवायची कशी, ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकतात, आणि खूप अवघड असं पण नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये. ते शिकू शकतात जर ते योग्य पद्धतीने बनून जर तुम्ही योग्य पद्धतीने डिलिव्हर केलं तर आता तेच नसते तुम्ही विकलं जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन्स करू शकतात प्रोडक्ट्सला. शेण असंच लोक ठेवतात आणि पूर्ण खड्डा भरून ठेवला जातो, त्याला शेणकळी म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये. ती शेणकळी एकाच वेळी 2000 रुपयाला विकून टाकतात. त्याच शेणाचे जर विविध प्रोडक्ट्स बनवले, तर शेणाला जर आपण गांडूळ खतात कन्वर्ट केलं किंवा त्या शेणाला जर आपण गोवऱ्यांमध्ये कन्वर्ट केलं तर 1 किलो शेणामधून किती गोवऱ्या बनतील, किंवा गांडूळ खत किंवा आम्ही नुसतंच शेण खत, ते जुनं करा प्रॉपरली आणि चाळून व्यवस्थित गाळून 1 वर्षानंतर द्या, त्याला सुंदर असा सुगंध असतो. म्हणजे तेच तुमचं 500 किलो शेण जे तुम्ही 2000 रुपयाला विकताय, तेच 500 किलो शेण 5 लाख रुपयाला विकलं जात आहे. म्हणजे ही गोष्ट आहे, ह्याला व्हॅल्यू ऍडिशन आणि प्रॉपर पॅकेजिंग हे असणं महत्वाचं आहे. बरं, असं आहे का की तुम्ही हीच गोष्ट फार महाग विकतायत? तर तसं नाहीये. तुम्ही जर लोकांच्या लागणाऱ्या स्वरूपात जर तुम्ही तुमच्या गोष्टींना कन्व्हर्ट करून दिलात तर लोकांना त्या गोष्टीची गरज आहे, आणि लोक हे सगळं कुठून ना कुठून विकतच घेत आहेत. जर ते तुम्ही नाही विकलात तर कुठून ना कुठून घेणार, पण देशी गाय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जर देशी गायीची गोष्ट जर त्यांना 100 रुपयात त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ती त्यांना 1000 रुपयाचा प्रॉफिट देऊन जाते. हे जर सगळं केलं तर डेफिनेटली तुम्हाला गाय ही 100% समृद्धच बनवते.
1: आणखीन काही प्रॉडक्ट्स याच्यामध्ये तयार होतात का?
0: जसं मी तुम्हाला सांगितलं की 1000 प्रोडक्ट्स तयार होऊ शकतात. आमच्याकडे आता साधारणतः 30 ते 35 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट वेगळे आणि औषधी वेगळ्या. ऍज अ गव्यसिद्ध डॉक्टर्स म्हणून आम्ही सर्व आजारांवर विविध औषधी बनवून देतो, ज्या गोमूत्रापासून बनतात. काहींमध्ये बाकी पंचगव्यांचा पण वापर होतो, ते वेगळं पकडूया. त्याच्या व्यतिरिक्त जर प्रोडक्ट्स आम्ही रेग्युलर म्हटले तर देशी गायच्या दुधापासून आणि ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही म्हणजे केमिकल फ्री पद्धतीने आम्ही साबण बनवतो, पंचगव्यापासून साबण बनवतो, देशी गायच्या गोमूत्रापासून आम्ही फिनाईल बनवतो, त्यानंतर गोवऱ्या बनवतो, धूप स्टिक्स बनवतो, अजूनही फेस पॅक आहे, केश तेल आहे, किंवा शॅम्पू आहे, गोमूत्रापासून बनलेला शॅम्पू आहे. असे असंख्य प्रोडक्ट्स याच्यापासून बनू शकतात, काही वनस्पतींची आणि पंचगव्याची. जर तुम्ही प्रॉपर माहिती घेतलात तर तुम्हीही हे प्रोडक्ट्स बनवू शकतात. अगदी बेसिक म्हटलं तर शेणाच्या गोवऱ्या, ह्या शेणाच्या गोवऱ्यांना प्रचंड मागणी आहे, एक्सपोर्टमध्ये सुद्धा मागणी आहे. तर डेफिनेटली तुमच्याकडे असलेल्या देशी गायीच्या गावठी शेणापासून अनेक प्रोडक्ट्स हे बनवू शकतात.
1: बरोबर, फक्त त्याची योग्य प्रकारे माहिती किंवा शिक्षण जे आपण सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने घेतलं तर नक्की हे आपण करू शकतो.
0: येस, आणि हे शिक्षण आपण कुठल्याही वयात घेऊ शकतो.
1: हे खूप महत्वाचं,
0: हे खूप महत्वाचं आहे. अगदी बेसिक पद्धतीने जरी आपण ह्या काही गोष्टी 4 प्रोडक्ट बनवले आणि 4 प्रोडक्ट व्यवस्थित पॅकिंग करून विकले आणि लोकांना वाटतं की शेण काय फुकटच असतं, तर तसे अजिबात फुकट नसतं. आपल्याला भरपूर मेहनत घ्यायला लागते, पैसेही लागतात, पण ह्याच्यापासून बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली लोकांना चांगल्या पॅकिंगमध्ये विकले चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केले तर ह्याला प्रचंड मागणी आणि रिपीट कस्टमर हा 100% होतो. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोडक्शन करून जर विक्री केलात तर एका गायीच्या मागे साधारणतः 2000 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला होतो. जेव्हा हे व्यक्तीला लक्षात येतं की एक गाय मला 2000 रुपयाचा प्रॉफिट देते, तेव्हा ती 10 गायी असतील तर ती वाढवण्याचाच प्रयत्न करणार.

0: करा ना, 27 गाई मला कमीत कमी 50,000 प्रॉफिट एव्हरी मंथ देतात, त्याच्यापेक्षा जास्तच देतात, कमी नाही देत. तर मी हाच विचार करेन की माझ्या गाई वाढतील कशा. तर हे प्रत्येकाला करता येऊ शकतं.
1: मनात असा प्रश्न आला की जेव्हा आपण गोमूत्र गोमय ह्याच्यापासून जे तुम्ही म्हणताय की प्रॉडक्ट्स तयार केले जातात किंवा तिचं दूध आहे, पण मुळात हे सगळं एका पद्धतीत मिळण्यासाठी किंवा शुद्ध किंवा असं जर हवं असेल तर तिच्या खाण्यावर जास्ती लक्ष द्यायला लागतं तुम्हाला. प्रश्न विचारायचा मुद्दा असा की आज आपण बघतो की रस्त्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचे ढिगारे पडलेले असतात आणि गाईगुरं तिथे खात असतात, तर त्याचा नक्कीच त्यांच्यावर परिणाम होत असेल. तर अशा पद्धतीत जर आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच त्यांच्या खाण्यावरती सुद्धा काहीतरी वेगळं नियोजन त्यांचं करावं लागत असेल तुम्हाला.
0: 100%
1: त्याविषयी
0: 100% भटकी जी गुरं आहेत सध्या जी माणसाने सोडली त्याच्यामध्ये त्या गायींची कुठलीही चूक नाही, पण डेफिनेटली भटक्या गायींचं शेण जे आहे ते आपण ह्याच्यासाठी वापरू शकत नाही. ज्या पद्धतीने आज आपण जर बाहेर काहीतरी खाल्लं तर दुसऱ्या दिवशी आपल्या विष्ठेला पण घाण वास येतो, आपलं पोट साफ होत नाही, त्याच पद्धतीने बाहेर दिसणारी जी टुमटुमीत झालेली गाई गुरं जी दिसतात ती फुगलेली आहे प्लास्टिक खाऊन, अर्धा किलो शेण पण त्यांच्या पोटात नसतं आणि ते ग्रासलेले आहेत. आपल्याला दिसताना ते वाटतं हट्टे कट्टे नाही, ते फुगलेले आहेत गॅसने आणि प्लास्टिकने, आणि त्यांची अत्यंत दयनीय अवस्था सध्या आहे. त्यामुळे भटक्या गुरांच्या विष्ठेपासून किंवा गोमूत्रापासून औषधी निर्मिती होत नाही. ते काय खात आहेत हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पहिली गोष्ट, पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही, त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं, आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो, त्यामुळे जर तुम्हाला कधी जे गाईला नैवेद्य दाखवायचं आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा, ठीक आहे.
1: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
0: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर वापर करायचा असेल तर त्यांनी नैसर्गिक चारा खाल्लेलं असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांचं पाणी हे स्वच्छ असावं, त्या उन्हात फिरणाऱ्या असाव्या आणि त्यांना कोरडी जागा बसायला असावी. बस या बेसिक गरजा गाईच्या असतात, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फार मोठं काही असं नियोजन करायची गरज नसते.
1: ज्या ठिकाणच्या आता तुम्ही जसं म्हणालात की कोकणातल्या गाई म्हणजे जिथल्या जे वंश आहेत तेच पाळावेत की ते तिथल्यासाठीच बनवलेले असतात, त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या भेडसावतात?
0: हो बरोबर, आरोग्याच्या समस्या असतात. मुख्य म्हणजे तिचं ती खाऊ शकते योग्य, पण आपण जे तिच्या अवतीभोवती प्लास्टिक पसरवतोय किंवा आपण तिला उगीच शिजलेलं अन्न देतोय किंवा बरेच वेळा दूध जास्त द्यावं म्हणून जास्तीचा पेंडा भुशी दिली जाते, खाद्य दिलं जातं आर्टिफिशियल, तर ते सगळं गडबड करणारं असतं. ऍक्च्युली गाय ही स्वतः ओळखू शकते की मी काय खायचंय आणि काय नाही खायचंय. ती त्या पद्धतीनेच खाते आणि ती जिथे खाते तिथे तिचं शेण देते, तिथला चारा तो परत नवीन उगून येतो, त्यामुळे आपल्याला वेगळं असं काही करायची गरज पडत नाही तसं म्हणजे जर प्रॉपरली आपण बघितलं तर. दुसरी गोष्ट, आर्टिफिशियल इन्सिमेशन म्हणजे गाय जेव्हा वापाला येते माझावर येते म्हणता येईल, तर तेव्हा तिला AI मार्फत तिचं सीमन भरलं जातं आणि त्यानंतर तिची गर्भधारणा कृत्रिम पद्धतीने केली जाते, तेव्हा आरोग्याच्या समस्या पण थोड्याशा भेडसावायला लागतात. आणि बरेच वेळा जर्सी वगैरे ह्यांचे सीमन स्वस्त मिळतात, मग तुम्ही कोकण गिड्डेला गीरने क्रॉस करणार, मग गीरने जर ती क्रॉस झाली तर प्रॉब्लेम काय होतो की गीरचं बाळ हे गीर सारखं मोठं असतं, ते हिच्या गर्भाशयातून बाहेर पडताना फार प्रॉब्लेम्स होतात, गडबड होते सगळी. किंवा जर्सीने क्रॉस केलं तर जर्सीने तर तिचा वंशच नासवला, म्हणजे तुम्ही गाईला क्रॉस करतायत जर्सीने, जर्सी हा पशु आहे. सो येणारं जे सोन्याचं अंड देणारी कोंबडी येतात ना, तुम्ही काहीतरी वेगळा जनावर जन्माला घालतायत, हे सगळे आरोग्याचे प्रश्न असतात.
1: आज आपण अनेक ठिकाणी असं वाचतो बघतो की काही जण औषध म्हणून गोमूत्र पितात, तर नेमकं ते गोमूत्र पिणं हे खरंच औषध आहे का किंवा कशा पद्धतीने घ्यायला हवं काय सांगाल?
0: 100% औषधी आहे, पण कशा प्रकारे घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आपल्या स्क्रिप्चर्समध्ये किंवा पूर्ण भारतीय संस्कृतीमध्येच गाय ही घरातला एक हिस्सा होती. अगदी सिंपल आहे, ज्या पद्धतीने सर्कसचा तंबू असतो मधला पिलर जो असतो ना तो फार महत्वाचा असतो, तो मध्ये मध्ये पण येतो, आपल्याला त्रास पण होतो त्याचा कधी कधी दिसत नाही म्हणून, पण तो पिलर काढून टाकला तर अख्खा तंबू ढासळू शकतो. त्याच पद्धतीने भारतीय कुटुंब व्यवस्थेचा मुख्य पिलर होता गाय, प्रत्येक घरात ती असायची आणि ती सगळ्या लोकांना फिट अँड फाईन ठेवायची. शेती तर चांगली होतीच, पण तिच्या गोमूत्रामुळे सगळे जण बरे असायचे, तिचं शेण घरात असायचं सारवलेलं असायचं, सगळीकडे शेण आणि गोमूत्र आणि दुधाचं पूर्ण वास्तव्य होतं. तर गाईचं गोमूत्राचं रेग्युलरली सेवन करणं हे महत्वाचं असतं, त्यासाठी गाय स्वतःची असावी. दुसरी गोष्ट, गाय जेव्हा गोमूत्र देते तेव्हा ती उन्हात फिरणारी असावी, म्हणजे उन्हात फिरणाऱ्या गाईचंच गोमूत्र आपल्याला वापरायचं सकाळचं पहिलं. तिसरी गोष्ट,

0: गाईचं गोमूत्र गरम असेपर्यंतच घ्यायचंय, गरम करायचं नाहीये. ते ती जेव्हा शरीरातून देते नैसर्गिक गरम जेव्हा असतं तेव्हाच ते घ्यायचं असतं. मग आता सगळ्यांना हे कसं मिळणार, तर ह्याच्यावर पर्याय गोमूत्राचा अर्क. ज्यांच्याकडे स्वतःची गाय नाहीये ते लोक गोमूत्राचा अर्क घेऊ शकतात. गोमूत्राचा अर्क घेताना म्हणजे त्याचं डिस्टिलेशन प्रोसेस केली जाते आणि डिस्टिलेशन प्रोसेस करून मग हा अर्क आपण वापरू शकतो. ज्या पद्धतीने गोमूत्र कधीच खराब होत नाही पण पिण्यासाठी पहिल्या 15 मिनिटच ते योग्य असतं, त्याच पद्धतीने गोमूत्र अर्क हा कधीही खराब होत नाही. पण तुम्ही कमीत कमी वर्षभर तरी तो रेग्युलरली घेऊ शकतात म्हणजे एकदा बनवल्यावर. आणि गोमूत्राचा अर्क घेताना मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की आता हा अर्क हा चंद्रमा अर्क असावा. चंद्रमा अर्क म्हणजे काय, बाहेर मिळताना गोमूत्र अर्क लिहिलेला असतो. गोमूत्र अर्क हा पाण्यासारखा दिसतो. पहिली गोष्ट तर गोमूत्र अर्काचा वाईट वास येत नाही आणि गोमूत्र अर्क हा आपला वात पित्त आणि कफ हे तिनंही संतुलित करतो. तर गोमूत्र अर्क जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुमचे सगळे आजार, तुम्हालाच आठवड्याभरात कळेल की तुम्ही किती फिट वाटत, तुम्हाला फील होईल तुमची ऊर्जा. आणि हा अर्क डेफिनेटली चांगल्या वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावा. तर घरातल्या अगदी लहान बाळापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सगळेजण गोमूत्र अर्काचं नियमित सेवन करू शकतात. तो चंद्रमा अर्क असावा. चंद्रमा अर्क म्हणजे तो सूर्योदयापूर्वी पकडलेल्या गोमूत्राचा, सूर्योदयापूर्वीच बनवलेला अर्क असावा आणि एका विशिष्ट पद्धतीने हायजेनिक पद्धतीने तो बनलेला असावा आणि तो हायजेनिक पद्धतीने स्टोअर केलेला असावा. तो जर तुम्ही रेग्युलरली घेतला तो प्रत्येक व्यक्तीने तो घेतला पाहिजे असं मी अगदी मनापासून आवाहन करेन.
1: अगदी जाता जाता आता विचारते की सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे यासाठी, म्हणजे केवळ गावातल्या किंवा असं मला म्हणायचं नाही आहे की ते गायी पाळू शकतात, पण अशी समस्या असते की शहरातली जी माणसं आहेत ब्लॉक सिस्टीममध्ये राहणारी आहेत तर त्यांच्याकडे सोयही नसते गाय पाळायची. तर एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने काय करायला हवं, काय सांगाल?
0: पहिली तर गोष्ट, आता एवढ्या वेळाच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला कळलं असेल की गाय ही जबाबदारी नाही आहे, गाय आपल्याला सांभाळते. त्या गायीचा मी मला समृद्ध होण्यासाठी कसा फायदा करून घ्यावा हा जरी विचार प्रत्येकाने केला ना तरी पुष्कळ आहे. दुसरी गोष्ट, गायीची सेवा करायची म्हणजे गायच सांभाळली पाहिजे असं काय नाही ना. पूर्वी बार्टर सिस्टम होती आपल्याकडे, प्रत्येक जण आपापल्या सर्व्हिसेस इतरांना द्यायचा. त्याच पद्धतीने तुम्हाला गाय सांभाळता येत नसेल तर जो गाय सांभाळतोय त्याच्याकडून आपण त्याच्या वस्तू घेऊ शकतोय आणि त्याचा आपल्या घरामध्ये वापर करू शकतोय. त्या बदल्यात तुम्ही त्या व्यक्तीला त्याला काय गरजेचं आहे ते देऊ शकतात किंवा पैसे देऊ शकतात किंवा त्याने जे मूल्य लावलं आहे त्या गोष्टी बनवण्यासाठी ते मूल्य तुम्ही देऊ शकतात. तुम्ही ह्या मार्गातून सुद्धा तुम्ही गोसेवाच करतायत. किंवा बऱ्याच गोष्टी असतात, जसं की मंजन आहे, शॅम्पू आहे, साबण आहे, अनेक गोष्टी मिळतात आपल्याला, अनेक गोसेवा, रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तू जर आपण वापरल्या तर आपण तर समृद्ध होतोय पण आपण गोसेवा सुद्धा करतोय. त्याच्या बदल्यात आपल्याला एक योग्य गोष्ट मिळते. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण नसताना गाय होती, आपण नसू तेव्हा सुद्धा गाय असेल, पण जर ती नसेल तर आपलं काय होईल हा विचार करण्याची अत्यंत जास्त गरज आहे. त्यामुळे मी हे म्हणेन की गायीची जबाबदारी घेणं ह्यापेक्षा जास्त मला समृद्ध बनवण्यासाठी मी तिच्याकडून काय घेऊ शकतोय ह्याचा जरी विचार केलात ना तरी खूप चांगली गौसेवा घडू शकते.
1: आत्ताच आपण खूप छान पद्धतीने सांगितलं की जबाबदारी म्हणून नाही तर मी समृद्ध स्वतः कसा होईन यासाठी गोसेवा करणं ही खरंच गरज आहे. जर अशा पद्धतीने कुणाला हे काम करायचंय किंवा असे प्रॉडक्ट्स हवेत ते तयार करायचे तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना गायडन्स कराल?
0: ही मी माझी सामाजिक जबाबदारी समजते की ह्या गोष्टी आज मी थोड्याशा शिकलेली आहे, अनेक लोकांनी हे शिकण्याची गरज आहे. अनेक जण ह्या क्षेत्रामध्ये काम पण करतात, खूप चांगलं काम करतात. अनेक गोशाळांमध्ये ह्याबद्दलचे ट्रेनिंग्स पण घेतले जातात. आम्ही हे ट्रेनिंग घेतो. तर डेफिनेटली तुम्ही कुठल्याही गौशाळेमध्ये जाऊन अशा पद्धतीचं काही आहे का, तर आपण स्वतः सगळेजण इन्क्वायरीज करू शकतात. अशा पद्धतीच्या ज्या ठिकाणी गौनिवास आहे अनेक लोक गायी सांभाळतात, हौशीने सांभाळतात, तिथेही त्यांना आपण प्रमोट करू शकतो, लोकांना सांगू शकतो तुम्ही आम्हाला बनवून द्या, तुमचे प्रोडक्ट्स द्या, किंवा आमच्याकडे जरी तुम्हाला काही माहिती वगैरे हवी असेल तर डेफिनेटली हरचिरीमध्ये आम्ही काम करतोय. आमची गौनिवास सुद्धा सगळ्यांसाठी नक्कीच ओपन आहे आणि जर काही ह्या संदर्भातलं काही ट्रेनिंग किंवा त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर मी स्वतः देखील हे सगळं काही देऊ शकते.
1: गोपालन हे खरंच काळाची गरज आहे आणि प्रत्येक माणूस समृद्ध जगण्यासाठीची ती गरज आहे असं मला वाटतं, नक्कीच आपण म्हणू शकतो. तर डॉक्टर दीपाली प्रणीत, आज तुम्ही इथे आलात आणि ही खूप छान माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्ते. जय गोमाता.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री, गीतकार, संगीतकार, प्राध्यापिका, साहित्यिक, पत्रकार, पहिल्या स्त्री लावणीकार, विपुल साहित्य संपदेचा धनी कवयित्री शांता शेळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, तुमच्या लक्षातच आलं असेल आत्ताचं हे गीत होतं, हे कवयित्री शांता शेळके यांचं होतं, गायलं होतं सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी. हेच माझं माहेर या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात पुन्हा एकदा कवयित्री शांता शेळके यांचं गीत आता ऐकूया, माळावरचं फूल या चित्रपटातलं. हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर, श्यामा चित्तार, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकार यांनी, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
4: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता YouTube पर्यंत येऊन पोहोचलाय.
3: AIR रत्नागिरी या आमच्या YouTube चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
5: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube चॅनलला.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया बघतोस काय मुजरा कर या चित्रपटासाठी आदर्श शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत, संगीतकार अमित राज.

पाठीशी असतील मावळे, अंगावर खेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एकवट।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत. गीतकार विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे, संगीतकार अविनाश आणि विश्वजीत.

मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सकाळचे 10:30 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सुभाष गोसावी यांचं गिटारवादन. आजच्या कार्यक्रमात गिटारवादनात त्यांनी सादर केलेला राग गुजरी तोडी आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण सुभाष गोसावी यांचं गिटार वादन ऐकलं. गिटार वादनात त्यांनी सादर केलेला राग होता गुजरी तोडी. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आज 6 जून, 6 जून म्हटलं की आठवतं गीतकार राजेंद्र कृष्ण यांचा जन्मदिवस. राजेंद्र कृष्ण हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी आणि पटकथा लेखक होते. त्यांनी सुमारे 3 दशकं बॉलिवूडवरती राज्य केलं आणि शेकडो अजरामर अशी गाणी लिहिली. त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आमच्या खास रसिक श्रोत्यांसाठी. तेव्हा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं पूर्ण नाव राजेंद्र कृष्ण

दुग्गल। त्यांचा जन्म 6 जून 1919 या दिवशी जलालपूर जट्टन पंजाबमध्ये, म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला। अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी आता ऐकूया मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेलं भरोसा या चित्रपटात त्यांचं हे गीत, संगीतकार रवी।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

राजेंद्र कृष्ण 1944 ते पटकथा लेखक आणि गीतकार बनण्यासाठी म्हणून मुंबईत आले. 1947 प्रदर्शित झालेल्या जनता या चित्रपटासाठी त्यांनी पहिली पटकथा लिहिली आणि जंजीर या चित्रपटातून गीतकार म्हणून त्यांनी पदार्पण केलं. त्यांनी प्यार किया तो डरना क्या, ये जिंदगी उसी की है, मन डोले मेरा तन डोले यासारखी अनेक सदाबहार अशी गाणी लिहिली आहेत. त्यांनी नागिन, अनारकली, आशा, न्यू दिल्ली आणि पडोसन यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. ऐकूया पडोसन या चित्रपटातलं हे किशोर कुमार मन्नाडे, महमूद आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

ಚತುರ ನಾರ ಅಮ ಚೋಳಗನ ಜಿ ಎಕ ಚತುರ ನಾರ ಅಮ ಪಕಡ ಕರ.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमात आपण राजेंद्र कृष्ण यांच्याविषयी जाणून घेत आहोत. राजेंद्र कृष्ण यांनी कव्वाली, भजन, शास्त्रीय संगीत आणि रोमॅन्टिक गाणी अशा सर्व प्रकारच्या शैलींमध्ये प्रभुत्व मिळवलं होतं. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी शिमला येथील टपाल विभागात लिपिक म्हणून काम केलं होतं. हिंदी साहित्यासोबतच त्यांची उर्दू भाषेवरतीही उत्तम अशी पकड होती. जुन्या चित्रपट संगीताचे चाहते राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या असंख्य अशा अजरामर गीतांसाठी त्यांचा खूप आदर करतात. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं अनारकली या चित्रपटातलं हे गीत, संगीतकार सी रामचंद्र.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

श्रोत्याहो, राजेंद्र कृष्ण यांचे सर्वात प्रमुख सहकार्य अद्वितीय कलावंत सी रामचंद्र यांच्यासोबत होतं. सी रामचंद्र हे केवळ अनेक वर्ष नौशाद यांच्या तोडीचे सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ओळखले जात नव्हते, तर ते त्यांच्या अपारंपरिक गीतांनी आणि अतिशय जलद गतीनं केलेल्या संगीत निर्मितीने नवनवीन पायंडा पाडण्यासाठीही ओळखले जात होते. यापैकी अनेक सुपरहिट गीतांसाठी राजेंद्र कृष्ण हे त्यांचे नियमित गीतकार होते. आता ऐकूया शमशाद बेगम चितलकर आणि सहकलाकार यांनी गालेलं पतंगा या चित्रपटातलं हे गीत, संगीतकार अर्थातच सी रामचंद्र.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

तीस संगीतकारांसोबत 232 चित्रपटांसाठी 1500 हून अधिक गाणी लिहिली. हे वाक्य मी पुन्हा एकदा उच्चारतो. राजेंद्र कृष्ण यांनी 34 संगीतकारांसोबत 232 चित्रपटांसाठी 1500 हून अधिक गाणी लिहिली. पण त्यांची प्रसिद्धी त्यांनी निर्माण केलेल्या कामाच्या गुणवत्तेच्या आणि संख्येच्या प्रमाणात नाही. नेहमीच संगीतकारांवरती लक्ष केंद्रित केलं जातं असल्याने केवळ त्याच गीतकारांची जास्त चर्चा झाली जे काही प्रमुख संगीतकारांशी अविभाज्यपणे जोडलेले होते. साहिर लुधियानवी यांच्यासारखे अपवाद होते जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे चर्चेत राहिले. पण राजेंद्र कृष्ण संगीतकारांमधील रवी यांच्याप्रमाणेच एक मितभाषी आणि साधं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं ज्यांचा आत्मप्रचारावरती विश्वास नव्हता. राजेंद्र कृष्ण हे एक विद्वान साहित्यिक होते ज्यांनी केवळ विविध विषयांवरती गीतच लिहिली नाहीत तर संवाद, पटकथा आणि काही कथाही लिहिल्या. चित्रपटांची नावं पाहिल्याशिवाय संवाद आणि पटकथा लेखक इत्यादी कोण आहेत हे जाणून घेणं कठीण असलं तरी 80 हून अधिक चित्रपटांची नोंद केली आहे ज्यांच्यासाठी त्यांनी गीतांव्यतिरिक्त संवाद इत्यादीही लिहिले आहेत. कोणत्याही मापदंडानुसार ही एक प्रचंड मोठी अशी संख्या आहे. कार्यक्रमात आता ऐकूया भाभी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत, संगीतकार चित्रगुप्त.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

नागिन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते हेमंत कुमार.

0: एक स्मृती, निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।
2: राजेंद्र कृष्ण हे नाव उच्चारल्यानंतर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला डोळ्यासमोरून येते। कथा आणि पटकथेशी असलेल्या याच एका संबंधांमुळे त्यांची गाणी दृश्याचा आणि परिस्थितीचाच एक भाग वाटतात। गीतं लिहिताना ते क्वचितच परिस्थितीपासून दूर जात आणि आपले स्वतःचे सिद्धांत त्यात घुसडवण्याचा कधीही प्रयत्न करत नसत। इतकंच नाही तर गाणी लिहिताना ते संगीतकाराच्या आवडीनिवडींशी सुद्धा उत्तम प्रकारे जुळवून घेत असत।

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी

काय म्हणता श्रोते हो, तुमच्या आवडीचं गाणं लागलंय का? अहो मग रोज ट्यून करायला विसरू नका आपलं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो सदाबहार जुनी नवी बहारदार गाणी खास आमच्या श्रोत्यांसाठी. तेव्हा जोडा आमच्याशी कनेक्शन आणि दूर ठेवा टेन्शन.

0: जिथे आपण ऐकतो जुनी नवी सुरेल गाणी,
1: अशी आपली आकाशवाणी रत्नागिरी।
0: आकाशवाणी रत्नागिरी दिवसभराची मेजवानी
1: विविध कार्यक्रमातून करते मनोरंजन भारी।
0: श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्स वर।
2: श्रोते हो, उपलब्ध माहितीपैकी म्हणजेच जी माहिती उपलब्ध आहे गाण्यांबद्दलची, 283 गाण्यांपैकी 4 गाण्यांची माहिती उपलब्ध नाही, परंतु 289 गाण्यांपैकी बरोबर 2/3 म्हणजे 186 एकल गाणी होती त्यांची, आणि उर्वरित 1/3 म्हणजे 93 युगल गाणी होती। महिला एकल गाण्यांचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 145 इतका होता, ज्यामध्ये लता मंगेशकर यांनी 115, आशा भोसले यांनी 20, शमशाद बेगम यांनी 5 यांचा मोठा वाटा होता। पुरुष गायकांमध्ये स्वतः CR यांनी 9 गाण्यांसह, किशोर कुमार 8 गाण्यांसह, आणि तलत महमूद आणि मोहम्मद रफी प्रत्येकी 7 गाण्यांसह प्रमुख गायक होते। एकूण 60 पुरुष महिला युगल गीतांमध्ये महिला गायकांमध्ये लता मंगेशकर 35, आशा भोसले 13, शमशाद बेगम 8 गाण्यांसह, आणि पुरुष गायकांमध्ये CR 29, मोहम्मद रफी 16, आणि तलत महमूद 7 गाण्यांसह प्रमुख गायक होते। यामध्ये 13 पूर्णपणे पुरुष गायक आणि 11 पूर्णपणे महिला गायक आणि 9 एकापेक्षा जास्त गायकांनी गायलेली त्यांची गाणी आहेत।

राजेंद्र कृष्ण नाभारतच सर्व काही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आजचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा एक भाग खरोखरच अपुरा आहे. 23 सप्टेंबर 1987 या दिवशी मुंबईत त्यांचं निधन झालं. आपल्याला ते जरी सोडून गेले असले तरी आपल्या अजरामर अशा गीतांनी ते सदैव रसिकांसोबतच आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

किशोर कुमार यांनी गायलेलं ब्लॅकमेल या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकतोय. संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा या सभेतून रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचा आता निरोप घेतोय. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली. आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजनराज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करणं, रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप

0: मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का शाळेत, संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2-2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो, आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000च्यावर विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात, आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली. की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो. आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून, की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परीक्षा, त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो, आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्य

0: टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर
1: हो.
0: डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो, जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान आणि मासूम आहे, जो बात नाही कर सकते, तो उनके लिए काय करना है, तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमुलांमध्ये एक आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही, आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो, जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार, आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशकं ते प्रसारित करतात. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळी सगळ्यात बेसिक एलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातल्या स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या आहेत, त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे

0: प्लास्टिक आता आपण ह्युमन बीइंग्सने सागरावर पाठवलं आहे, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवर, ग्राउंडवरून गटारीत, गटारीतून
1: हो
0: नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे,
1: हो
0: आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले,
1: हो
0: आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार
1: हो
0: इतकं
1: ना,
0: आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून
1: हो
0: मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं
1: हो
0: जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्या

0: म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जमजमी नक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागरमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या, उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत, आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीचं ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते, आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं, आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियान तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतलं आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिले

0: पासूनच केली
1: वा.
0: की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कटिंग शिकर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचं होतं म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला.
1: वा, खूप
0: तर
1: छान.
0: हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले, आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं असल्यावर त्याच उत्तम लेखिका आहेत, त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाले. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत, आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक, आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस,
1: हो. मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं, आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं, आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलं आहे त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना, जसं मी उदाहरण दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं, आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलतंय, तर सत्संग असणं गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो, आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा, खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल, आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD Act, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होते आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतं, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या

0: जगामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागर मित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे आणि बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
0: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
1: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढं सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात.
0: खरे,
1: तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठ्या व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम.
0: सर आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपणसुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपणसुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम, हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची, ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलत बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो. या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक भाषेचा काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते. पौसो

0: टाक जा
1: झोळीमध्ये लेकरां लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरा सगळे म्हणतात सर
0: बोको के गोनका डोडू सागे जा बोको बोको के गोनका डोडू सागे जा
1: बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते शेतात जातो काम काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
2: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहायला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे मला पसंद आहे म्हणून मग आई वडील जातात मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचा मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. ते जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बा पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात मुलाला द्यायला लागतं गोनम म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे त्यांना रक्कम द्यायला लागते मुलीला द्यायला लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यायला लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यायला लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं छोटे मोठे सहसं दागिने जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात आणि तिथं मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात टुकू पद्धत आहे टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्याकडे मराठी आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडाच असते आमच्याकडे मोठी तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचा असतं महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 7 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवाई म्हणून आहे, भवाई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवाई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून तसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवाई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते म्हणजे निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमचं लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस तिच्या पूर्व संध्याला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाषे बांबूपासून ते आणतात.

लाकूड त्याचे आणतात ते आणि जे काही वेस्टेज जे जळव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात होळीजवळ येतात सगळे एकत्र होतात गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर. डंडा नृत्य त्याच्यात फागणा नृत्य असतात त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात त्याच्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखे 7-8 कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे होळी का रंग बिरा रे सजन, होळी का रंग बिरा.
1: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफनविधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाचं असेल समजा दहन करण्याचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर ते 13 आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात झुलासारख्या, त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथे ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: तिचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: इकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे काही स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथे आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथे एक मोलाचे तिथे कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
5: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
7: कष्टले हे मुंबई घडताना.
0: गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून देखील. आता ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलं आहे निलेश मोहरीर यांनी.

0: माधुरी करमरकर यांनी गायलेल्या प्लॅटफॉर्म चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: एक चिमणी थोडी उडली थोडी पडली.
2: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज

0: मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू

झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्र राष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे.

0: गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतो आता जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे

0: शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत. संगीत दिलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

रवींद्र साठे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ज्यांच्या चित्रपट निर्मितीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता, ते पाहणाऱ्यांचे प्रबोधन करावे हाच प्रामुख्याने होता. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित भालजी पेंढारकरांचे चित्रपट हे व्याख्यान देणारे नव्हते, तर रंजनाच्या सामग्रीने भरपूर होते. ऐतिहासिक नायक नायिका सचोटीने राबणारी माणसं त्यांच्या दृष्टीने नितांत सुंदर असल्याने हे विषय त्यांच्या चित्रपटाचा भाग असत. देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीचे चित्रपट तयार केले. त्यांच्याबद्दल मी का लिहिते, कारण त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथा ह्या भालजी पेंढारकरांच्याच असत. त्यातील एका निखालस लोभस विषयावरचा चित्रपट साधी माणसं, आजच्या ग्लॅमरच्या जगात जिथे तोकडे कपडे, किमती गाड्या, विदेशातील शूटिंग हेच प्रेक्षकांना खेचून आणण्याचा हुकमी हक्क असतो, त्या प्रेक्षकांना मेकअप न केलेल्या तरीही देखण्या दिसणाऱ्या नायिका, ऐरणीवरती काम करणारे नायक असलेले कथानक दाखवणं हे अवघडच. मुळात ऐरण हा काय प्रकार आहे असं विचारणारी झेन झेची ही पिढी, पण त्यांनाच हा चित्रपट दाखवला तर त्यांच्याही संवेदनांना हे जाणवेल त्यातील सौंदर्य. शंकर आणि पार्वती नावाप्रमाणेच एकमेकांना अनुरूप जोडपं सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी काम केले. या दोघांच्या माध्यमातून भालजींना लोकांवरती जो संस्कार करायचा आहे तो नक्कीच होतो. मुळात त्यांची पात्रांची निवड, लोकेशनची जागा सारेच खूप काही बोलत असतं. साधं सरळ पतीपत्नींचं परस्परांवरती प्रगाढ प्रेम, एकमेकांकडे पाहणं, डोळ्यांनी बोलणं हे सारं मोठमोठ्या संवादाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. सज्जन कष्ट करणारे अब्रूदार माणसं बेताच्या परिस्थितीतही प्रेमाने संसार करत असतात. तिचा भाऊ आणि वहिनी सारीच एकमेकांना धरून असतात, कपट त्यांना स्पर्शतही नसतं. एका परिचित ट्रक ड्रायव्हरच्या शब्दावर विसंबून दोघे शहरात यायला तयार होतात. तिथले छक्के पंजे त्यांना ठाऊकच नसतात. इथे शेजार असतो दारुड्यांचा ड्रायव्हर छक्कनराव, याची पार्वतीवरती वाकडी नजर असते. तिला छेडायची एकही संधी तो सोडत नाही. तिचं त्याला टाळणं तसं जरब दाखवणारच असतं. तिची देहबोली स्वत्व दाखवणारी असते. या चित्रपटाचं बलस्थान जसं पात्रांची निवड आणि वास्तवदर्शी चित्रीकरण आहे, तसंच आनंदगर म्हणजे लता मंगेशकर यांनी दिलेलं संगीतातूनच आहे. माळ्याच्या मळ्या मंदी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, दिस मागूनही दिस टळला, नको देवराया अंत पाहू, अशी एकाहून एक सुंदर गाणी मनाला भूल

0: घालतात. छक्कनराव या दोघांचा मुग्ध परिणय पाहत असतो. त्याला उद्ध्वस्त करायचं त्याने ठरवलेलंच असतं. शंकरला चांगली नोकरी मिळते. छक्कनराव जाळं पक्कं करत असतो. शंकरवरती चोरीचा आळ येतो. त्याला पकडून नेलं जातं. दोघांचा संसार विस्कटून जातो. शंकर तुरुंगात असताना छक्कनराव संदेश आखतो. तिची बाजू मांडणारा वकील म्हणतो, ह्या अब्रूदार स्त्रीने आपल्या अब्रूवर हात घालणाऱ्यावरती प्रतिहल्ला करून त्याला मारलं हे बरोबरच केलं, नाहीतर गरिबांना सौंदर्य हा शापच ठरेल. जज म्हणतो, कायदा असा हातात नसतो घ्यायचा. त्यावरती उसळून म्हणते, वा रे वा, हा तर जुलूमच झाला. कायदा मारू देत नाही आणि गुंड जगू देत नाहीत.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण भेंडी लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, भेंडी या पिकाची वाढ हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे होते, परंतु जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असणं आणि पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामात भेंडीची लागवड जून जुलैमध्ये करावी. योग्य जातीची निवड करताना केवडा या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता, अधिक उत्पादन देण्याची क्षमता आणि फळांचा गर्द हिरवा रंग या गोष्टींचा अवश्य विचार करावा. भेंडीच्या परभणी क्रांती या जातीची फळं हिरवी आणि लांब असतात. फळांची लांबी 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत असते. या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. ही जात खरीप हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. अर्का अनामिका या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसंच पुसा सावनी आणि इतर प्रचलित जातींपेक्षा अधिक उत्पन्न मिळतं. या जातीची झाडं उंच वाढतात, फळं लांब असतात, फळांवर 5 ते 6 शिरा असतात. फळं रंगाने गर्द हिरवी आणि काटेविरहित असतात. विशेष म्हणजे फळांचा देठ लांब असल्यामुळे फळं काढणीस सोपी जातात. या जातीपासून 110 ते 120 दिवसात हेक्टरी 90 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळतं. पुसा सावनी या जातीची फळं लांब, कोवळी आणि हिरवी असतात. बी पेरल्यापासून 2 महिन्यात फळं काढणीसाठी तयार होतात. अर्का अभय या जातीचे बहुतेक गुणधर्म अर्का अनामिका प्रमाणेच आहेत. या जातीमध्ये फांद्या येण्याची प्रवृत्ती असून 2 बहार येतात आणि यापासून हेक्टरी 70 ते 90 क्विंटल उत्पादन मिळतं. भेंडीच्या लागवडीसाठी जमीन खोलवर नांगरून घ्यावी. उभी आणि आडवी अशी 2 नांगरट केल्यावर हेक्टरी 20 ते 25 टन कुजलेलं शेणखत टाकावं. ते कुळवाच्या सहाय्याने चांगलं मातीत मिसळून घ्यावं. भेंडीची वाढ खरीपात जास्त असल्यामुळे 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. रब्बी आणि उन्हाळी हंगामात 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात. सरीच्या बगलेत एका बाजूने रासायनिक खतं टाकण्यासाठी कुदळीने किंवा खुरप्याच्या सहाय्याने रेषा काढाव्यात. याचवेळी फोरेट किंवा थिमेट 10 किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळून घ्यावं. भेंडीचं बियाणं रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसिल किंवा जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणातून 24 तास भिजत ठेवावं. त्यानंतर बियाणं पाण्यातून किंवा द्रावणातून काढून गोणपाटावर सावलीत कोरडं करावं. खरीप हंगामात बियांची पेरणी सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. अशा प्रकारे 1 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी 10 ते 18 किलो बियाणं लागतं. कोकणात खरीप हंगामात भेंडीची लागवड 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं होतं. भेंडीला शेणखताव्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 25 किलो पालाश द्यावं. पेरणीच्या वेळी संपूर्ण स्पुरद आणि पालाश यांची मात्रा आणि नत्राची 1/3 मात्रा एकत्र करून द्यावी. उरलेले 2/3 नत्र समप्रमाणात पेरणीनंतर 30 ते 60 दिवसांनी द्यावं. भेंडीचं बी रुजत घातल्यावर 2 ते 3 आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावं. यावेळी खुरपणी करून तण काढावं. खुरपणीनंतर झाडांना मातीची भर दिली तर

झाडांच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम होतो। तेव्हा मंडळी, अशा प्रकारे या भेंडीची सध्याच्या या खरीप हंगामात लागवड करावी। बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत। नमस्कार। कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं। आज आपण भेंडी लागवड याविषयी माहिती घेतली। वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवून न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो. कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून

0: मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11च्या सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेनी आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, दुपारचे 2:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली आहे. ताल रूपकम आणि आदी ऐकूया. कलाकार नलिनी दिनेश यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग सरस्वती आणि शंकराभरणम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आणि याबरोबरच श्रोतेहो नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध

विविध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं.
तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जून पर्यंत

0: राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते, हो, दुपारचे 3:10:32 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार रसिको हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतात, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
1: शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
2: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देवस्थान जमीन इनाम निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। राज्यात अन्यत्रही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-2025 या आर्थिक वर्षात देशाचा

0: आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार पिशवीतल्या तेलाचं लिटरमध्ये माप आणि त्याचं ग्रॅममध्ये वजन लिहिणंही बंधनकारक असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02:28 झाली आहेत. गीत संध्या यामध्ये आज आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

हे गीत गायलं होतं कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांनी. समीर यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. चित्रपट होता कुछ कुछ होता है.

आपण ऐकत आहोतात उदित नारायण अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. चित्रपट होता आशिक. आता ऐकूया अनु मलिक यांचं संगीत असलेलं चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील अनाम यांचं गीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत होतं हम आपके है कौन या चित्रपटातील. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. यामध्ये आज आपण ऐकणार आहात युवा मार्गदर्शन या सदरात 12वीनंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत प्राध्यापक निलेश यांचं मार्गदर्शन. ऐकूया युववाणी.

0: घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येती.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे, ती आपण जाणून घेऊच. पण मलाच वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: ओ हो, अगदी चालेल की.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रिकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड. पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ऍग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ऍग्रिकल्चर कडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ऍग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ऍग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc

ॲग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक तांत्रिक व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग बीएससी ॲग्रिकल्चर जर आपण बघितलं तर बीएससी ॲग्रिकल्चर किंवा बीएससी तर बीएससी ॲग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे. त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं बीएससी हॉर्टिकल्चर आहे, बीएससी फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, बीएससी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बीएससीच्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये बीएससी ॲग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर आता आम्हाला जर बीएससी ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसं आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा बीएससी ॲग्रिकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात तर MHCET ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बीएससी ॲग्रिकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बीएससी ॲग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे इफ ॲग्रिकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीयल सेक्टर्स पण तुम्ही जर एक विचार केला आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन बघितले एकमेव ॲग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बीएससी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितले की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत जे स्वतः बीएससी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे त्याची एक नर्सरी आहे तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये 2 एकर मध्ये 3 एकर मध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्न ओव्हर करत आहेत ते सुद्धा एका सीझन्स मध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे हे नॉलेज तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर
याच्यामध्ये मी तीन कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी अॅग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्स मध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे

काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रीकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ऍग्री एमपीएससी, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ऍग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास वन ऑफिसर. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ऍग्रीकल्चरवाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रीकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तर तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी ऍग्रीकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रीकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी ऍग्रीकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडव्हायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये एमएससी, पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाहनं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ऍग्रीकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला एमएससी ऍग्रीकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ऍग्रीकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ऍग्रीकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चर आपण 4 वर्ष
वर्षाची डिग्री घेतल्यानंतर

तुम्हाला एमएससी असते तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके, आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते. बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए ऍग्रीकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही एचआर मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ऍग्रीकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रीकल्चरला पीएचडी साठी एमएससी साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला एमएससी ऍग्रीकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही पीएचडी केलेली असेल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रीकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रीकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रीकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं येतं, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण बीएससीच्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे एफपीओ येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतः एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे किंवा जिथं जमीन नसताना केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहित आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत, आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ऍग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रीकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असेल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रोडक्शन, बायो इन्सेक्टिसाइड प्रोडक्शन, बायोपेस्टिसाइड प्रोडक्शन, हे जे काही आहेत, तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात, आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो.

पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रॉडक्शन असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात. मशरूम प्रॉडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटले जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले. आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्यांनी ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण, याला काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खत किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय यानं ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला किंवा काही NGO आहेत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं, 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे, तर ही डिमांड आपल्याला ओळखायची. युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन होते, मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याची प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी BSc ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत, जे स्वर्गीय MS स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आहे की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर्स ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार
नाही. करिअर इन ॲग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बर का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, विविध रंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 6:30 आणि 28 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी, तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 लोकसंगीत, 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत यामध्ये पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी डॉक्टर राहुल सदावर्ते यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत, रात्री 8:15 गझल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम यामध्ये ऋषिकेश घांगुर्डे यांचं गायन. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. उद्या रविवार 7 जून 2026 आमची सभा सकाळी 5:53 सुरू होईल. 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 कृषीवाणी यामध्ये मधमाशी संवर्धन याविषयीची माहिती, याचं वाचन केलं आहे विद्या तावडे यांनी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सकाळी 6:45 आरोग्यम धन्यसंपदा यामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयीची माहिती देतील डॉक्टर विनीता कुलकर्णी. 6:50 परिसर यामध्ये जैविक तालबद्धता याचं लेखन केलं आहे कौमुदी जामखिंडीकर यांनी. सकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल सकाळी 7:25. 7:40 भावधारा, 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम.

अवतीभवती, सकाळी 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 बालजगत, सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम, 10:35 शास्त्रीय संगीत, यामध्ये पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन राग भटियार आणि गुणकली, 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड, 12:00 आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ, यात आपण ऐकाल एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत. 1:05 गीतबहार, 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म, यामध्ये अनुपमा देवराजन यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकाल. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी, यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांची मुलाखत. 6:10 गीतबहार, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:30 गंमत जम्मत, यामध्ये मल्हार मोरे या बालकलाकाराची मुलाखत आपण ऐकाल. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू. सायंकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन वृक्ष संवर्धन, कीर्तनकार आहेत संजय ठाकरे. रात्री 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये विद्वान MSN मूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर ही होती रूपरेषा आमच्या विविध रंगी कार्यक्रमांची. श्रोते हो, सायंकाळचे 6:35 झाली आहेत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

कृष्णा शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत होतं. शांताराम वाघमारे यांचं संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. आता ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील परीश ठाकूर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

डोल्यान हाय जरा चकना, लय गो रंगान रूपान देखना, डाव्या डोल्यान हाय जरा चकना, सासुरवारी सा

शाहीर पांडुरंग वनमाळी यांच्या आवाजातील हे गीत होतं. दामोदर कोळी यांचं संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं लक्ष्मण केदार यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

आशा बोडस यांच्या रचनेला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. रोशन सातारकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा।
2: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे।
1: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे।
2: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख

0: देवस्थानच्या जमिनी आहेत यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
1: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री

0: सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 आणि 47 सेकंद झाली आहेत.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पान।

0: तिचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेहो, विविध रंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे, ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टी

0: तिने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरी ही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे अमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे, जे अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं? मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर. ह्या फक्त 2 नंबर वर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी घरी बसून त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या द्या

0: काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगळ ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका धक्क्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे सिंगापूर दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळे जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेला आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्ला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO, इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःच असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबर मध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुप मध्ये, आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे, म्हणजे विनसचा

0: शुक्री किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्यासोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा

0: भारतात आहे, तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स, आता त्या त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट, तर स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना असे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 आणि 58 सेकंद झाली आहेत. आमचं घर आमचं शेत यामध्ये आज आपण ऐकणार आहात पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी डॉक्टर राहुल सदावर्ते यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 6 जून 2026. कार्यक्रमाची सुरुवात या छानशा गाण्यानं करूया.

0: मंडळी, आता लवकरच पावसाळा सुरू होईल, म्हणजेच मान्सूनला सुरुवात होईल. या कालावधीमध्ये मासेमारीला बंदी घातली जाते. खास करून 2 महिन्याकरता ही बंदी असते. अर्थात यामागे काही महत्त्वाची कारणंही आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर राहुल सदावर्ते यांच्याकडून पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्याला मोठा विस्तृत असा 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि इथं मासेमारी हा एक पारंपरिक असा महत्त्वाचा व्यवसाय आहे. तर या परंपरागत व्यवसायामध्ये जेव्हा पावसाळा येतो तेव्हा मासेमारी बंद केली जाते, ही नेमकी का केली जाते, यामागची कारणं काय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राहुल सदावर्ते सर यांना. मत्स्य अभियांत्रिकी विभाग मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी इथं ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर मला सांगा की पारंपरिक मासेमारी जी सुरू होती ती केव्हापासून हळूहळू का होईना पण बदलत गेली?
1: हां बरोबर मॅडम. या परंपरागत मत्स्य व्यवसायाचं रूप 1950 सालापासून झपाट्याने बदलत गेले. मासेमारीच्या आधुनिक पद्धती, यांत्रिकीकरण, मत्स्यशोधक यंत्रे, मासे दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या पद्धतीत झालेल्या सुधारणा यांचा परिणाम आजच्या मासेमारीवर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपल्याकडील पापलेट, सुरमई, गेदर, कोळंबी, माकुळ अशा मासळीला बाहेरच्या बाजारपेठात मोठीच मागणी आली आहे. यामुळे मत्स्योत्पादनात भरपूर वाढ झाली खरी, पण लवकरच या अपरिमित मासेमारीचे दुष्परिणामही आपल्याला दिसून आले. मासळीचे नैसर्गिक साठे कमी झाल्याने मत्स्योत्पादनात झपाट्याने घट होऊ लागली. तरीही मासेमारी सुरूच राहिली. त्यातच पूर्वी या परंपरागत व्यवसायात पावसाळ्यातील मासेमारी कटाक्षाने बंद ठेवली जात असे.
0: हां, पण यामागे काही तत्त्व आहेत का?
1: हां, खवळलेला समुद्र, सोसाट्याचे वारे आणि पावसाळ्यातील इतर बदल, साधनांची असमर्थता, यामुळे समुद्रात जाणे म्हणजे जीवावरचा खेळच.
0: खरंय.
1: तसेच मासेमारी करण्याच्या याच काळात मासे

0: उत्पादन करतात हे सत्य आमच्या पूर्वजांनाही चांगलेच माहिती असावे, म्हणूनच या काळात मासेमारी बंद ठेवली जात असावी. ते तत्व आजही पाळणे महत्वाचे नाही का?
1: नक्कीच खरं आहे. पण सर, हा जो बंदी काळ असतो त्या कालावधीमध्ये मच्छीमार कुटुंबांचं काय होत असतं?
0: आज सुमारे 2,20,000 वरती जवळपास मत्स्य व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवली तर त्यांच्या रोजीरोटीची काय, अशा वेळेला इतर पर्यायी रोजगार निवडणे अपरिहार्य ठरेल. या काळात सुक्या मासळीचा वापर, सुक्या मासळीपासून उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ उदाहरणार्थ पापड, चकली, लोणचे बनवणे, जाळ्यांची दुरुस्ती किंवा जाळी विणून त्यांची विक्री करणे, किनाऱ्यालगतच्या भागात खेकडे, काकळी, मुळी यांचे संवर्धन करणे, तसेच गोड्या पाण्यातील मासेमारी असे मत्स्य व्यवसायाला अनुषंगून असणारे व्यवसाय या मच्छीमार बांधवांना हाती घेता येतील.
1: म्हणजे यांना त्या मार्गाने त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुरू राहील.
0: हो,
1: या दृष्टीने. बरं सर, पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद करणं हे खरंच का गरजेचं आहे?
0: होय, पावसाळ्याचा काळ मासळी तसेच कोळंबीच्याही जीवनक्रमातील महत्वाचा काळ असतो. आज आपण या मासळीच्या पिलांना वाढू दिले तरच उद्या आपल्याला चांगले उत्पादन मिळणार आहे. हे सूत्र जर आपण आज लक्षात ठेवले तरच उद्याची चिंता करण्याची कारणच राहणार नाही, हे मात्र नक्की.
1: बरोबर आहे. बरं, पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी ही प्रत्येक मच्छीमारानं पाळणं हे सक्तीचं केलं जातं का?
0: हो, विविध प्रकारचे मासे कोळंबी जरी वर्षभर प्रजनन करीत असले हे तरी पावसाळी हंगामात प्रजननांचे प्रमाण जास्त असते. या कालावधीत यांत्रिकी नौकाद्वारे मासेमारी केल्यास अंडी धारण केलेल्या मासळीची, कोळंबीची तसेच परिपक्व नरमाद्यांची सरसकट मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. म्हणजे या माशांना प्रजोत्पादनाची संधी न मिळाल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षी मत्स्योत्पादन घटण्यावर होतो. म्हणूनच शास्त्रीय दृष्ट्या विचार करावयाचा झाल्यास शाश्वत मत्स्योत्पादनासाठी माशांच्या प्रजननाच्या हंगामात म्हणजेच पावसाळ्यात मासेमारी बंदी प्रत्येक मच्छीमाराने सक्तीने पाळली पाहिजे.
1: खरं आहे. बरं, याशिवाय आणखी काही दुसरं कारण आहे का?
0: होय, पावसाळी हंगामात नद्या व नाल्यामधून पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये समुद्रात वाहत येतात. पावसाळ्याच्या पाण्यामुळे किनाऱ्यालगत समुद्राच्या पाण्याची क्षारता काही प्रमाणात कमी होते. लाटामुळे ऑक्सिजनचे प्रमाण बरेच वाढते. तसेच या कालावधीत समुद्रात अपवेलिंग नावाची क्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. या क्रियेमध्ये तळातील पाणी वेगाने वरच्या थरात येते, त्यामुळे पोषक द्रव्ये वरच्या थरात येतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात शेवाळ, प्राणी प्लवंगाची निर्मिती होते. यामुळे प्रजोत्पादनात नव्याने तयार झालेल्या माशांच्या पिलांना पोषक वातावरण मिळाल्याने झपाट्याने वाढ होते व मत्स्यपिलांच्या मर्तुकीचे प्रमाण कमी होते. पर्यायाने मत्स्यसाठ्यात भरीव वाढ होते. तसंच तिसरा पण याच्यामध्ये एक कारण आहे मासेमारी बंदीसाठी, ते म्हणजे पावसाळ्यात वादळी हवामानाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, जीवितहानी देखील सुद्धा होऊ शकते. इतिहासात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्याची नोंद आहे ना?
1: खरं आहे. म्हणजे अशा अनेक कारणांमुळे ही सक्ती करणं आवश्यक झालेलं आहे. बरं सर, आता मी एक वेगळा प्रश्न विचारते की सागरामध्ये जी कोळंबी असते तिचा जीवनक्रम आणि पावसाळी मासेमारी करणं याचा काही असा संबंध असतो का?
0: हो, महाराष्ट्रातील किनारपट्टीत सापडणाऱ्या 30 प्रकारच्या कोळंबीच्या जातीपैकी केवळ 10 जातीच व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या आहेत. पण कोळंबीचे वार्षिक उत्पादन झपाट्याने कमी होत आहे. यातील प्रमुख कारणापैकी एक कारण म्हणजे पावसाळी मासेमारी हा काळ कोळंबीच्या बीजोत्पादनाचा हंगाम असतो.
1: पण असं कसं नेमकं म्हणता येईल तुम्हाला?
0: परिपक्व नर व मादी कोळंबी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरपासूनच 15 ते 20 वावात सागरी किनाऱ्याकडे येण्यास सुरुवात करतात. तिथे मादी कोळंबी कमीत कमी 50,000 ते 1.5 लाख इतकी अंडी घालतेच आणि इथून कोळंबीच्या वाढीला सुरुवात होते. या अंड्याचे या पुढील काही दिवसातच 3 अवस्थात रूपांतर होते. ते म्हणजे नॉप्लिया, प्रोटोझुइया, मायसिस ही स्थित्यंतरे होत असताना या सर्व अवस्था पाण्याच्या वरच्या भागात फिरत असतात. यानंतरची अवस्था म्हणजे बीजा

0: अवस्था. कोळंबीची लहान प्रतिकृती म्हणजे पोस्ट लार्वा या अवस्थेत आल्यानंतर हे बीज सागर किनाऱ्याच्या तळाला जाते तेव्हा त्याचा आकार फक्त 5 ते 7 मिलीमीटर इतका असतो. तेथून त्याचे स्थलांतर खाडीकडे होते. खाडीतील झुडपांचा आश्रय घेऊन आणि खाडीत मिळणाऱ्या मुबलक खाद्यावर त्यांची वाढ 5 सेंटीमीटर इतकी होते आणि मग पुन्हा त्यांचा प्रवास 15 ते 20 वावाकडे होतो आणि या ठिकाणी त्यांचा आकार 10 सेंटीमीटर इतका होईपर्यंत ही कोळंबी वास्तव्य करते आणि मग पुढील वाढीसाठी खोल समुद्राकडे भ्रमण करते.
1: अच्छा, म्हणजे एकूण अशी त्यांची प्रोसेस असते.
0: हो मॅडम.
1: अच्छा बरं सर, पावसाळी मासेमारीमध्ये काही तोटे असतात तर त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: हा, कोळंबीच्या जीवनक्रमातील महत्त्वाच्या अशा बीजोत्पादनाच्या काळात मासेमारी केल्यास परिपक्व नर व मादी तसेच लहान कोळंबी यांची पकडणूक तर होतेच, त्याचबरोबर बीजोत्पादनाच्या विविध अवस्थांतरांनाही हानी पोहोचते. याचाच परिणाम भविष्यातील कोळंबी साठ्यावर होत असतो.
1: खरं आहे. बरं सर, फक्त कोळंबीच नव्हे तर समुद्रातल्या सगळ्या प्रकारच्या माशांच्या जीवनक्रमाला या पावसाळ्यातल्या मासेमारीमुळे हानी पोहोचते का?
0: हो, आपल्या देशात 1950 सालापासून नौकांचे यांत्रिकीकरण ट्रॉलिंग सुरू झाले. पर्सिन जाळ्याचा उपयोग 1970 या सालापासून सुरू झाला. तर 1980 कालावधीत महाराष्ट्रात लहान नौकांना इंजिने बसून मासेमारी सुरू झाली. यामुळे मासेमारीचे क्षेत्र, प्रमाण व कालावधीत यात नक्कीच वाढ झाली. 1970 पश्चिम किनाऱ्यावर जून ते ऑगस्ट दरम्यान मासेमारी पूर्वापार बंद ठेवली जात असे, कारण तेव्हा उसळलेल्या समुद्रात जाऊन पावसाळ्यात मासेमारी करण्याइतकी मच्छीमारांची ताकद नव्हती. पण नंतर नौकांचे यांत्रिकीकरण, माशांची वाढती मागणी आणि पावसाळ्यात मासळीला मिळणारा दर यामुळे मासेमारी अमर्याद प्रमाणात सुरू राहिली आणि याचाच परिणाम मासळीच्या कमी होत जाणाऱ्या साठ्यावर दिसून आला.
1: अच्छा, बरं, हा पावसाळ्याचा कालावधी आणि त्यावेळी समुद्रात होणारे बदल याबद्दल काय सांगू शकाल?
0: तर पर्यावरण चक्र व समुद्राच्या उत्पादन क्षमतेवर पावसाळा मुख्यत्वे करून परिणाम करतो. समुद्रातील जैविक उत्पादन सूर्यप्रकाश तसेच पाण्यातील पोषक द्रव्य यावर अवलंबून असते. याचबरोबर समुद्रात नियमित चालू असणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैविक क्रियामुळे समुद्र तळाजवळील पाणी समुद्राच्या वरच्या पातळीत येऊन पृष्ठभागाजवळील पाण्यात आवश्यक अशी पोषक द्रव्ये मिसळवते. याचबरोबर समुद्र खवळणे, चक्रीवादळे, समुद्राच्या पाण्यातील तापमान, क्षारता व घनता यातील बदल या सर्वांमुळे पाण्यातील पोषक द्रव्ये सर्वत्र पसरतात. पाण्याची उत्पादन क्षमता यामुळे वाढते व यामुळे माशाच्या पिलांच्या व माशांच्या वाढीस हे पाणी खूपच पोषक ठरते.
1: अच्छा सर, आतापर्यंत आपण कोळंबीचा जीवनक्रम सांगितलात, मग पावसाळा आणि माशांचं प्रजनन याबद्दल अजून काय सांगू शकाल?
0: तर बरेचसे मासे इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात किंवा पाऊस संपताना परिणामकारक प्रजनन करतात. या काळातील हवामानातला बदल त्यांची पुनरुत्पादन करण्याची, अंडी देण्याची क्रिया वेगात परिणामकारकरित्या घडवून आणतो. याच काळात पाण्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाणही मुबलक असते. अशा काळात जर हे प्रजनन योग्य मासे किंवा पिले पकडली गेली तर पुढील मासेमारीच्या हंगामात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण नक्कीच घटेल.
1: खरं आहे. बरं सर, आता मला सांगा की मत्स्यसंपत्ती आणि मत्स्य संरक्षण यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत का?
0: हां, अपरिमित मासेमारींचे दुष्परिणाम आपल्याला आता जाणवू लागले आहेत. म्हणूनच या मत्स्यसंपत्तीचे जतन कसे करता येईल याचा विचार करणे अनिवार्य झाले आहे. मत्स्यसंपत्तीचा उपयोग करणाऱ्या मासेमाराकरिता, त्याचे उपजीविकेचे साधन अबाधित राखण्याकरिता व एकंदर समुद्र पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता त्याची आवश्यकता आहे. मत्स्यसंपत्ती संरक्षणाचा उद्देश मत्स्यसंपत्तीचे साठे विशिष्ट पातळीपर्यंत ठेवणे असा आहे. यासाठी मी सांगतो त्या उपाययोजना तुम्हाला थोड्याफार कराव्या लागतील.
1: बरं, कोणत्या आहेत त्या?
0: तर नको असलेले मासे, पिले किंवा परिपक्व माद्या पकडणे टाळण्यासाठी काही जाळ्यावर बंदी आणणे किंवा अनावश्यक मासे कमी करण्याचे यंत्र बसवणे, उदाहरणार्थ बायकॅच रिडक्शन डिव्हाइस, टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस.
1: अच्छा।

0: तुम्ही म्हणालात की मासेमारी जाळ्यांचं नियंत्रण सुद्धा केलं पाहिजे, तर ते कसं करता येईल?
1: तर लहान मासळीची मासेमारीमुळे होणारी मरतूक थांबवण्यासाठी जाळ्याच्या आसावर नियंत्रण जागतिक स्तरावरील कार्यकारी दलाने जाळ्याचा आस 35 मिलीमीटर असावा अशी शिफारस केलेली आहे.
0: अच्छा, बर. काही विशिष्ट जागा ज्या असतात समुद्रामध्ये, त्या जागांवर आणि काही विशिष्ट वेळेवर सुद्धा मासेमारी करणं बंद असतं, तर असं का असतं?
1: तर हो मॅडम, काही विशिष्ट मत्स्यसंपत्तीचे साठे जतन करण्यासाठी त्यांच्या प्रजोत्पादनाच्या किंवा पिले वाढत असणाऱ्या जागावर मासेमारी बंदी, परंपरागत मासेमारी आणि यांत्रिक नौकेने मासेमारी करणाऱ्यामधील संघर्ष टाळण्यासाठी सुद्धा हा उपाय अवलंबता येतो.
0: अच्छा, तसंच काही संरक्षित अशी क्षेत्रसुद्धा समुद्रात निवडली जातात, तर ती का जातात?
1: तर मंद हालचाल व हळू पोहण्याच्या सवयी असलेल्या मासळीच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्राचा वापर करतात. प्रजोत्पादन किंवा पिलांच्या वाढण्याच्या जागा, ऐतिहासिक वा राष्ट्रीय महत्त्व असणारी क्षेत्रे संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित केली जातात.
0: अच्छा सर, आपण जाणतोच की अनेक कुटुंब याच्यावरती अवलंबून असतात, पण या मासेमारी नौका ज्या असतात त्यांच्यावरती नियंत्रण राहावं यासाठी काय करता येईल, काय सांगू शकाल?
1: तर नवीन नौकांना परवाने नाकारून किंवा किती मासे पकडावेत याचा कोटा ठरवून देऊन किंवा नौकेचा आकार, त्यावरील मासेमारीची साधने यावर नियंत्रण करून मत्स्यसंपत्तीचे जतन किंवा पकडल्या जाणाऱ्या माशांच्या संख्येवर किंवा वजनावर नियंत्रण या पद्धतीचा मत्स्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी वापर केला जातो. बहुधा या सर्व पद्धती किंवा काही पद्धती एकत्रितपणे वापरून मत्स्यसंपत्तीचे संरक्षण करता येते.
0: बरं सर, आता मला सांगा की मत्स्य व्यवसाय करणारा एक जबाबदार मासेमार जो असतो त्याने काही नियम पाळणं गरजेचं असतं, तर हे जे नियम आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे?
1: तर मत्स्यसाधन संपत्तीचा दीर्घकाळ उपयोग करण्यासाठी या व्यवसायाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सर्वांसाठी अन्न तसेच रोजगार, करमणुकीची साधने, व्यापार आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी मासे तसेच इतर जलचरांचा काळजीपूर्वक अभ्यास करून मासेमारी व व्यापार यात समतोल साधण्याची आज गरज आहे. म्हणूनच मासळीचे प्रमाण, उत्पादन क्षमता, मत्स्यमर्तुकीची वर्गवारी व व्याप्ती आणि मासेमारीचे होणारे दुरोगामी परिणाम यांचा प्रत्येकाने अभ्यास करावयास हवा. याचे पर्यावरणावर तसेच समाजावर होणारे परिणाम विचारात घेतले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी प्रत्येक मच्छीमारांनी घेतली पाहिजे. म्हणूनच जबाबदार मत्स्य व्यवसायाकरिता काही नियम तयार करण्यात आले आहे.
0: अच्छा बरं सर, संहितेची उद्दिष्ट याबद्दल आपलं काय मत असेल?
1: तर मत्स्य व्यवसायाचे संबंधित घटक लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तसेच राष्ट्रीय धोरण अंमलबजावणीसाठीची तत्वे निश्चित करणे, मत्स्य व्यवसायाचे व्यवस्थापन व विकास आणि साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करणे, जलचर संपत्ती, पर्यावरण व किनारपट्टी यांचे संरक्षण व त्याच्याशी संबंधित घटकांचे संशोधन काम हाती घेणे, तसेच मत्स्य व्यवसायाकरिता हितकारक किनारपट्टी क्षेत्रातील रहिवाशांना संरक्षण द्यावे आणि व्यवस्थापन उपाययोजनामध्ये अशा लोकांच्या प्रयत्नांचा समावेश करावा. तसेच मत्स्य व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठीचे व विकासबाबतचे कायदे व धोरण ठरविताना सर्व गुंतवणूकदारांना त्यात सहभागी करावे, जेणेकरून घेण्यात येणारे निर्णय पारदर्शी बनतील व वादविवादावरील तोडगे सहकार्याने व शांततेने काढावेत. तसेच मच्छीमार आणि मत्स्यशेती करणाऱ्यांना शिक्षण देऊन जबाबदार मत्स्य व्यवसायाविषयीची जाणीव त्यांच्यात वाढवली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे मासेमारीच्या सर्व कामामध्ये सुरक्षितता व आरोग्यविषयक जाणीव असायला हवी. तसेच मत्स्य व्यवसायामुळे पर्यावरणावर व स्थानिक समाजावर होणारे परिणाम किमान ठेवणे आवश्यक आहेत.
0: तर मंडळी, पावसाळ्यामध्ये मासेमारीची बंदी का असते यामागची विस्तृत अशी माहिती आज आपल्याला डॉक्टर राहुल सदावर्ते सर यांनी दिलेली आहे. या कालावधीमध्ये म्हणजेच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या मासेमारी बंदीचा मान ठेवून किंवा त्या नियमांचं पालन करून इतर काही पूरक व्यवसाय किंवा जोडधंदे आपले मच्छीमार बांधव नक्कीच करू शकतात आणि त्या दृष्टीनं पावलं उचलू शकतात. सर, आपण इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाश

0: क्षणीतर्फे आणि सर्व मच्छीमार बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: आताच आपण पावसाळ्यातील मासेमारी बंदी याविषयी डॉक्टर राहुल सदावर्ते यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता ऐकूया हे गीत.

मंडळी, खरंच जेव्हा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मासेमारीला बंदी घातली जाते, म्हणजेच काय होतं तर मासेमारीसाठीच्या ज्या बोटी असतात त्यांना समुद्रात जायला परवानगी नसते. अशावेळी या काळामध्ये मच्छीमार बांधव आपल्या उपजीविकेसाठी काही पूरक उद्योग करू शकतात. यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे आपल्या नौकांची, आपल्या बोटींची सुरक्षितपणे बंदरात आणून त्यांची डागडुजी करणं, दुरुस्ती करणं हे महत्त्वाचं असते. यामध्ये जर इंजिनात बिघाड असेल तर तोही दुरुस्त करून घेतला जातो. मासेमारीसाठी जी जाळी लागतात ती दुरुस्त केली जातात किंवा फाटकी जाळी असतात ती दुरुस्त केली जातात. त्याचप्रमाणे या कालावधी

शेतीमध्ये रंगरंगोटीची कामंसुद्धा केली जातात. शिवाय सर्वात मुख्य म्हणजे पावसाळा सुरू झाला की शेतीला सुरुवात होते, त्यामुळे अनेक मच्छीमार बांधव ज्यांची शेती आहे ते शेतीच्या कामाला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे मंडळी मच्छीमार बांधव हे वर्षातले अनेक दिवस बोटीवर असतात मासेमारीसाठी, अर्थातच ते आपल्या कुटुंबापासून दूर असतात. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येतो आणि काही आनंदाचे क्षण कुटुंबासोबत आनंदाने घालवता येतात. तसंच मंडळी काही रोजगाराच्या संधीसुद्धा या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांसाठी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन करता येऊ शकतं, त्याचप्रमाणे शोभिवंत मत्स्यालय निर्मितीचे सुद्धा प्रयत्न करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे मंडळी माशांपासून जे टिकाऊ असे पदार्थ बनवले जातात, जे मूल्यवर्धित पदार्थ असतात, ते सुद्धा या काळामध्ये बनवून त्याची विक्री करता येऊ शकते. अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये मासेमारीला जरी बंदी असली आणि ती योग्य असली तरी उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून मच्छीमार बांधव अनेक गोष्टी करू शकतात. तर मंडळी येत्या मान्सूनच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनीच या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि आपल्या रोजीरोटीचं साधन स्वतः निर्माण करावं. मंडळी आता कार्यक्रमाची वेळसुद्धा संपत आली आहे. आपण उद्याच्या कार्यक्रमात भेटणार आहोत, त्यामध्ये आपण ऐकणार आहोत वृक्ष संवर्धन याविषयी संजय ठाकरे यांचं कीर्तन. तेव्हा मंडळी उद्या पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत मला आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात शासकीय योजना, ज्येष्ठ अधिकारी, मंत्री, त्याचप्रमाणे अनेक कलाकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर आपल्या भेटीला येत असतात।
0: हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर। आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73485।
1: तेव्हा श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर। नंबर आहे 94035 73485।

0: श्रोते हो 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो
0: वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना.
1: गाणी हसवणारी
0: गाणी प्रेमात पाडणारी
1: गाणी आठवणीत हरवणारी
2: यारा सिली सिली बिरहा की रात का जलना सिली सिली.
0: गाणी भक्तिरसात नाऊन निघालेली
1: फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून.
0: ट्यून करायला विसरू नका 262.47
1: अर्थात 1143 किलोहर्ट्स वर
0: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
3: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:04:30 झाली आहेत. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे।

0: शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या टी20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद बीसीसीआयनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात दुसरी प्रसारण सभा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आता ऐकणार आहोत गझल. कार्यक्रमात सुरुवातीला जिया अमरोही यांची रचना, स्वरासहित संगीत आहे मेहंदी हसन यांचं.

ही रचना होती मोहसीन नक्वी यांची. स्वरासहित संगीत होतं गुलाम अली यांचं. आता ऐकूया परवीन शाकिर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे रूपकुमार राठोड यांनी. गायिका सोनाली राठोड.

या गीताचे संगीतकार होते ए हरिहरन. ए हरिहरन यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे आम्ही ते सगळे सहक्षेपित करणार आहोत. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये ऋषिकेश घांगुर्डे यांचं गायन, 11:00 हिंदीमधून बातम्या, 11:05 इंग्रजीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.